ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज रविवार भाद्रपद शुद्ध द्वितीया अर्थात 13 सप्टेंबर 2026 आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र। आज वराह जयंती आहे। महानुभाव पंथातल्या श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भारतीय ज्योतिष शास्त्रात दोन आर्यभटांची महत्वाची कामगिरी आहे। त्यातले पहिले आर्यभट हे विख्यात भारतीय ज्योतिष शास्त्रवेत्ता आणि महान गणिती म्हणून ओळखले जातात। उपलब्ध पौरुष ग्रंथात यांच्या आर्यभटीय किंवा आर्य सिद्धांत या ग्रंथाहून प्राचीनतर ग्रंथ ज्ञात नाही। त्यांनी कर्ण ग्रंथ म्हणजे ग्रह गणिताचा ग्रंथही रचला असावा असे संदर्भ आहेत, पण ग्रंथ उपलब्ध नाही। त्यांचं कुसुमपूर हे मूळचं गाव बिहारमधल्या पाटणा अगरतत सन्निध असावं असं मानतात। उत्तरेत त्यांच्या ग्रंथाचा प्रसार झाला नाही, पण दक्षिण भारतात मात्र त्यांच्या ग्रंथावर विस्तृत भाष्य ग्रंथ उपलब्ध आहेत। आर्य सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात गणितशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासंबंधी संक्षिप्त सूत्रबद्ध आणि श्लोकबद्ध विवेचन सिद्धांत रूपाने मांडलेलं आहे। याची श्लोकसंख्या फक्त 121 आहे। याचे गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद आणि गोलपाद असे 4 पाद म्हणजे विभाग आहेत। गीतिकापादामध्ये अवघ्या 13 श्लोकांमध्ये मोठमोठ्या संख्या थोडक्यात लिहिण्याची अभिनव परिभाषा त्यांनी वर्णन करून तिचा उपयोग केलेला आहे। व्यंजनांचा उपयोग आकडे दर्शवण्यासाठी आणि स्वरांचा शून्यासाठी केलेला आहे। उदाहरणार्थ ख म्हणजे 2, य म्हणजे 30, उ म्हणजे 10,000 आणि घ म्हणजे 4 आणि रु म्हणजे 10 लाख। यावरून घृ ही 40 लाख आणि क्यू घृ म्हणजे 43,20,000 अशी संज्ञा होते। अशी थोडक्यात संख्या मांडण्याची पद्धती ही दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही, म्हणून ही मूळ कल्पना आर्यभटांची असली पाहिजे यात शंकाच नाही। याशिवाय राशी, अंश आणि कला यांचे परस्पर संबंध, युगपद्धती, आकाशाचा विस्तार, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती, अंतर मोजण्याची लहान मोठी मापं वगैरे माहिती या 13 श्लोकांमध्ये दिलेली आहे। गणितपादात 33 श्लोक आहेत। त्यात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणित यांचा विचार आहे। तसंच क्षेत्रफळ, घनफळ, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ इत्यादींचे नियम त्यांनी सूत्ररूपाने दिलेले आहेत। पाय म्हणजे परिघ भागिले व्यास या स्थिरांकाची किंमत त्यांनी 3.1416 इतकी दिलेली आहे। असे विलक्षण बुद्धिमान ज्योतिषशास्त्री आणि गणिततज्ञ आपल्या भारतीय परंपरेने या संपूर्ण विश्वाला दिलेले आहेत। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 सप्टेंबर. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही. ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करावं. तोच करता, आपण काहीच करत नाही अशी भावना ठेवावी, म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा, त्याच्याशी बोलावं, त्याचं नाम घ्यावं. नामासारखं दुसरं खरं साधन नाही. वासरू घेऊन गेलं म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतलं की भगवंत त्यामागे येतो. ज्याला एकदा नामाची गोडी लागली, त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते, विषय त्याला कडू वाटू लागतात. परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणं चुकीचं आहे. नाम घ्यायचं म्हणून कर्ममार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली, त्याचीच कर्म सुटतात. नामाचा अनुभव नाही असं म्हणणं खोटं आहे. आपण ते जितकं घ्यावं तितकं घेतच नाही. नामात प्रेम येईल असं करावं. जन्माला आल्यासारखं नामाचं होऊन राहावं. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे. आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमा वाचून दुसरा उपाय नाही. एकदा त्याचं होऊन राहिलं म्हणजे तोच सर्व उपाय काढतो. मी अमुक एक साधन करीन असं म्हणू नये. परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस अशी दृढ भावना ठेवावी. समजा आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिलं, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहज साध्य आहे, सुलभ साध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येतं ते सहज होय. म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जो बाह्यदृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे. जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे. आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचं होण्याची खूण आहे. भोग आणि दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिलं पाहिजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. याकरताच सतत त्याचं ध्यान करावं आणि मनातून आपलं भगवंताशी नातं जोडून ठेवावं. यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही. तुझ्या नामात मला गोडी दे हेच भगवंताजवळ मागावं. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। नरसाप्पा सुताराची स्वामी भक्ती किती उत्कट आणि विलक्षण आहे याची प्रचिती लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली होती। केवळ रेडकू जिवंत झालं नाही, तर म्हशीसारखा पशु मनुष्यवाणीत बोलू लागला आणि स्वामींनी म्हशीवर सुद्धा कृपा केली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। रोज सायंकाळी म्हैस महाराजांकडे येते आणि दूध देऊन जाते ही केवळ सर्वतोमुखी चर्चा राहिली नव्हती, तर हे आश्चर्य भक्त मंडळी रोजच अनुभवत होती। नरसाप्पा सुतार एकदा आपल्या शेताकडे निघाला होता। वाटेत एका झाडाखाली स्वामी आसन मांडी घालून बसलेले त्याने पाहिलं। तो स्वामींपाशी आला, त्यांच्या चरणांना स्पर्श करून तो म्हणाला, स्वामी माझ्या शेतावर येता का? उत्तम हुरडा खाऊ घालतो। तेव्हा स्वामी म्हणाले, नरसाप्पा कुणाचं शेत म्हणालास आणि तू हुरडा कधी निर्माण केलास रे? नरसाप्पाला आपल्या बोलण्यातली चूक लक्षात आली। त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले, म्हणाला, स्वामी बोलण्यात चूक झाली, क्षमा करा। शेत माझं नाही आणि हुरडा सुद्धा मी निर्माण केलेला नाही। शेत आपलंच आहे आणि आपली कृपा झाली म्हणूनच हुरडा निर्माण झाला। आपण निर्माण केलेला हुरडा खायला आपण यावं। स्वामी आपल्या सेवेकऱ्यांसह हुरडा खायला गेले। नरसाप्पाला खूप आनंद झाला, कारण स्वामींचे चरण शेताला लागले होते। नरसाप्पाने काय केलं, तर स्वामींना खायला ऊस सुद्धा आणला। महाराजांनी प्रेमाने ऊस खाल्ला आणि ऊसाची काणकी जमिनीत पुरून ठेवली। स्वामी प्रसन्न झाले होते। नरसाप्पाच्या कुंडलीत जणू कृपाच पेरली होती। स्वामींनी 4-2 कांड जमिनीत पेरली होती। काही दिवस गेले आणि नरसाप्पाचं शेत ऊसाने बहरून आलं। नरसाप्पाच्या घरात सुखच सुख दाटून आलं। श्री दत्तावतारी स्वामींची कृपा झाली की सुखाला कशी भरती येते ह्याचं नरसाप्पा हे उत्तम उदाहरण झाले होते। नरसाप्पाची स्वामी भक्ती प्रत्येक क्षणी वाढत होती। जणू त्याला स्वामींचं वेडच लागलं होतं।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच सत्य सांगतो की मानवी आयुष्यातला सर्वात बलाढ्य शत्रू म्हणजे अजिंक्य अहंकार. त्या बलाढ्य शत्रूचा जोपर्यंत आपण पराभव करू शकत नाही, तोपर्यंत करीत असलेली साधना फळाला येत नाही. कारण हा अहंकार माणसाचं आयुष्य काळभोर करून टाकतो. म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की ह्या अहंकाराचं आपल्या देहातून प्रथम उच्चाटन करा. ह्याचं कारण, नामस्मरणात हा अहंकार अडचणी निर्माण करतो. त्यासाठी काय करावं? तर भगवंताला आपल्या जगत असलेल्या आयुष्याचं प्रमुख करावं आणि त्याच्या आज्ञेत प्रत्येक श्वास घ्यावा. कारण श्वास सुद्धा तोच पुरवत असतो हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय हा अनुभव येत नाही. नामच अंतःकरण शुद्ध करतं. म्हणून अखंडपणे नामातच गर्क राहावं.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणात श्री गणेशाविषयी सांगितलेली माहिती जाणून घेत आहोत. गणपतीला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्व नाही असं गवत त्यांनी स्वतःच मानलं आणि त्याचं मूल्य वाढवलं. नेता आणि तत्ववेत्ता ज्यांना काही महत्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरं, दुर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहित, सुगंधविरहित, ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही, असं कर्म देखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिलं तर ते त्याला आवडतं. गणपतीला लाल फूल प्रिय आहे. लाल रंग क्रांतीचा सूचक आहे. नेता आणि तत्ववेत्ता यांना दैवी क्रांती प्रिय असते हे स्वाभाविक आहे. शिवाय आपण गणपतीला तांदूळ वाहतो. तांदूळाला संस्कृतात अक्षता असं म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा, जो खंडित नाही तर अखंड आहे. देशाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचं दर्शन अक्षता वाहण्यात आहे. गणपतीला वक्रतुंड म्हणतात. वाकडं तिकडं चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. ह्या गणाचा पती मन आहे. कोणतंही कार्य सिद्धीला न्यायचं असेल तर आपला गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजनाचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत आणि स्थिर करायचं, ज्याच्यामुळे काही विघ्न उभी न व्हावीत आणि कार्य सरळपणे पार पडावं. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचं विसर्जन आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो. जे शांत आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात आणि सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्तीपूजेपासून सुरुवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचं आपण पर्यवसन केलं पाहिजे. शेवटी आपण तत्वच प्रमाण मानलं आहे. याचा सारांश असा, गणपतीचं विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ. सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे आपल्याला कदाचित कठीण जाईल. अशा वेळेस सगळेजण भगवंताचे आहेत आणि म्हणूनच ते माझे बंधू आहेत, आपले सर्वांचे दैवी नाते आहे एवढे तरी आपण अवश्य समजू शकतो. ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचं काम गणपतीच्या मूर्तीनं केलं आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार म्हणजे गणपतीने घातलेलं पद्मासन, उकार म्हणजे विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचं मस्तक, अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केली आहे. घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ एकता आणि संघटनेच्या भावनेने करण्यात आला आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती आणि मंगलमूर्ती गणेश नेता आणि तत्ववेत्ता यांचं आदर्श रूप आहे. ज्या ऋषींनी गणपती पूजनाद्वारे जीवनाचं असं अलौकिक दर्शन घडवलं, तसंच ते दर्शन जीवनात साकार करून अनंत विघ्न पार करण्याचं सामर्थ्य दिलं, त्या ऋषींना आपले अनंत प्रणाम. शिवपुराणामध्ये श्री गणेशाच्या जन्माच्या वेळेची कथा आहे. ज्यावेळेस पार्वतीनंदन पुन्हा एकदा जिवंत झाला, त्यानंतर इंद्रादी सर्व देव शिवाची स्तुती करू लागले आणि भक्तिभावाने श्री गणेशाला बरोबर घेऊन शिवांच्याकडे गेले. त्यांनी अत्यंत कल्याण कामनेने भवानीच्या त्या बालकाला शिवाच्या मांडीवर बसवलं. तेव्हा शिवांनीही आपला करकमल त्याच्या मस्तकावर ठेवून हा माझा दुसरा पुत्र आहे असं सांगितलं. त्यानंतर गणेशाने उठून शिवांना वंदन केलं. पार्वती, ब्रह्मदेव, विष्णू, नारद, इतर ऋषी या सर्वांना प्रणाम करून त्यांच्याकडूनही उत्तम वर घेतला. त्रिलोकामध्ये जशी तीन देवांची पूजा होते, तशीच पूजा प्रथम गणेशाची होत राहील. अन्य देवांची पूजा प्रथम झाली तर पूजेचं फल व्यर्थ होईल असा तो वर होता. सर्व देवांनी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी त्या गणेशाला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यावेळी गणेशाला आणखी वर देताना शिव म्हणाले, गिरिजानंदना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता तुला कोणी विरोध करू शकणार नाही। तू शक्तीचा पुत्र आहेस, म्हणून अत्यंत तेजस्वी आहेस। बालक असूनही तू फार मोठा पराक्रम केला आहेस, म्हणून तू सदा सुखी राहशील। विघ्ननाशाच्या कार्यात तुझं काम मोठं राहील। तू सर्वांना पूज्य होशील, माझ्या सर्व गणांचा अध्यक्ष होशील। गणेशवरा, तू भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला चंद्राचा उदय होताच जन्माला आलायस। त्या दिवशी रात्रीचा प्रथम प्रहर संपत होता, त्या दिवशी तुझं व्रत करायला पाहिजे। हे व्रत सर्व सिद्धी देणारं होईल। वर्षाच्या अंतापर्यंत पुन्हा जी चतुर्थी येईल तोपर्यंत मी सांगेन त्याप्रमाणे व्रताचं पालन करावं। ज्यांना सुखाची कामना आहे त्यांनी चतुर्थीच्या दिवशी भक्तिपूर्वक विधीसहित तुझं पूजन करायला हवं। श्रोते हो, शिवपुराणातल्या श्री गणेश जन्माविषयी आपण माहिती जाणून घेतली। शिवपुराणातल्या अजूनही इतर गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। श्रोते हो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 62वा श्लोक आहे. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. हा जो श्लोक आहे हा थोडा साधकाला उद्देशून आहे, जो स्वरूपाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, अजून पूर्ण त्या ठिकाणी बसला नाही आहे. तो सिद्ध जर झाला, पूर्ण ज्ञानी झाला, तर तो स्वरूपाच्या ठिकाणी बसूनच राहतो. आणि तिथं बसून पुन्हा देहभावावर येऊन देहाचा व्यवहार करत असतो. तसं असल्यामुळे त्याला कुठल्याही तऱ्हेचं दुःख त्रास होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु हा जो साधक आहे तो स्वरूपाचं अनुसंधान ठेवतो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो. अशी त्या जीवाची खालीवर खालीवर अवस्था होत असते. म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, निजध्यास जो धरलेला आहे, निजध्यास स्वरूपाचं अनुसंधान, हे जे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो काही कारणांनी मध्ये तुटतो, सुटतो. देहाचा विचार सुरू झाला, मनाचे बुद्धीचे काही गडबड सुरू झाली की खाली आला, आणि स्वरूपावरून खाली आला की दुःख सुरू झालं. जोवर स्वरूपाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत स्वरूपानंद तो भोगत असतो, आत्मानंद भोगत असतो. परंतु निजध्यास सर्व तुटून गेला की परिणाम काय झाला? बळे अंतरी शोक संताप ठेला. बळानीच येतो तो. दुःखसुद्धा आपण जे करतो ते दुःख आपल्यामुळेच आपण निर्माण करतो, वस्तुतः दुःख नाही आहे. संत सांगतात दुःख आहे कुठं, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. खरं म्हणजे दोन संत एकमेकाला भेटले तरी म्हणतात आनंद, सच्चिदानंद म्हणतात ते. कधी दुःखाचं रडगाणं गात नाहीत. पण दुःख आपणच निर्माण करतो. ते सगळं देहबुद्धीच्या पोटी होत असतं, आणि तिथं आला की तो स्वरूपाचं अनुसंधान सुटतं. मूळ आपलं स्वरूप तो विसरतो, आणि पुन्हा मी जीव, माझं बंधनं, माझं आहे, जन्म मरण सुरू झालं त्याचं सगळं. तसं हा निजध्यास तुटला की अंतरामध्ये शोक संताप हे सगळे विकार निर्माण होतात. काम, क्रोध, लोभ सगळे विकार आले, खाली आला तो. देहाशी संबंधित सगळ्या ज्या गोष्टी आहे, मनबुद्धीशी संबंधित, त्या सगळ्या येतात. आणि त्यामुळे आनंदी रूप असलेला जीव हा दुःखरूप होतो, शोक उद्विग्नता करायला लागतो. आणि त्या विकारामध्ये आणखीन काय काय गोष्टी होतात? दोन गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये. खाली आला की द्वैतबुद्धी. पुढे त्यांनी असं जे म्हटलं आहे, सुखानंद आनंद भेदे बुडाला. हा भेद, ह्याचा अर्थ द्वैतबुद्धी निर्माण झाली. स्वरूपाच्या ठिकाणी असताना एकच परमा, एकच आत्मा सर्व विश्व भरून आहे, मीच सर्व विश्व झालेलो आहे असा भाव असतो. पण आता खाली आला देहावर की मी आणि तू, ही भेदबुद्धी आली. आणि भेदबुद्धी आली की एकमेकामध्ये स्पर्धा सुरू झाली, तुलना सुरू झाली. मी तू हा भाव आला, प्रकृतिगत विचार सुरू झाले. कारण भेद आहे तो प्रकृतीच्या पातळीवर आहे, आत्म्याच्या पातळीवर भेद नाही. जसा त्याचा आत्मा तसाच माझा, किंबहुना दोन्ही एकच आहेत. एका देहाचे अवयव जसे असतात तसे, त्यामुळे त्या ठिकाणी भेद येत नाही. पण देहाच्या पातळीवर आला की मन, बुद्धी, त्याचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, त्याची बुद्धी, कुणी कमी बुद्धीचा असेल, कुणी तीव्र बुद्धीचा असेल, त्याच्यामध्ये भेद सुरू झाला. आणि त्या ठिकाणी तुलना येते. आणि मग काय होतो परिणाम ह्या भेदबुद्धीमुळे? तर सुखानंद आनंद, सुख आणि आनंद हे जे स्वरूपाचं लक्षण आहे, आत्म्याचं लक्षण आहे. आत्मा कसा आहे? सुखरूप आहे, शांतिरूप आहे, आनंदरूप आहे. हे जे आहे हे द्वैत भावावर आल्यामुळे तो गेला. जो सहज होता तो गेला. साधकाला हा आनंद प्रयत्नाने मिळवावा लागतो. काही क्षण मिळतो न मिळतो तो पुन्हा खाली प्रकृतीवर येतो. आणि जो ज्ञानी पुरुष आहे ज्याला बोध झालेला आहे त्याला हा आनंद सतत असतो, किंबहुना तो अखंड त्या आनंदातच असतो. म्हणून सुखानंद आनंद भेदे बुडाला. परिणाम काय झाला? मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. भेद आल्यामुळे बोध गेला. मग मनात जो निश्चय केलेला होता, काय निश्चय केलेला होता? ईश्वराबद्दलचा विश्वास की तो आहे, तोच एक आहे, अशी जी ईश्वर निष्ठा होती तो बोध, तो निश्चय ढासळायला लागला. आणि मग त्याचा परिणाम पुन्हा खेद खंत दुःखात झाला. हे कसं हे वर्तुळ आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. कशापासून काय निर्माण होतं, भेद का आला वास्तविक? तर असं म्हटलंय, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी देह असा अहंकार आला की मी एक आणि तू एक असा निर्माण होतो. अभेद आहे खरं, म्हणजे भेद नाही आहे याच्यामध्ये, पण या अहंतेमुळे भेद येतो. आणि भेदामुळे, या द्वैत भावामुळे तुझं माझं आलं की दुःख निर्माण होतं. सगळे विकार देखील त्या पोटी येतात. एकदा हा विचार कळला की श्लोकांचा अर्थ आपल्या लक्षात येतो, त्यांना काय म्हणायचं आहे. अद्वैत सिद्धांत सांगणारे समर्थ होते, जसे काही संत आहेत हे अद्वैत बोधच सांगतात. आपण द्वैतात वावरत असतो, ते आपल्याला अद्वैतावर न्यायला बघतात, पण पुन्हा पुन्हा आपण अद्वैत भावावरच येतो. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ते निजध्यास तो सर्व तुटोनी गेला. आपल्याचमुळे मग काय झालं परिणाम? बळे अंतरी शोक संताप ठेला. आणखी एक परिणाम काय झाला? सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आता काही मंडळी असं म्हणतात की तुम्ही म्हणतात निजध्यास करा, स्वरूपाचं अनुसंधान ठेवा. असं जर स्वरूपाचं अनुसंधान ठेवलं तर आमचा संसार कसा होणार? हा प्रश्न बरोबर नाही. संसार करत असतानाच हा बोध ठेवायचा आहे. हा बोध मिळवायचा तोही संसारात असतानाच, साधना करून हा बोध मिळवायचा आहे. आणि बोध मिळवण्यानंतर त्या बोधावर राहून पुन्हा संसार करायचा आहे. जसा एखादा PhD झाला तर तो मंडईत भाजी आणायला गेला तर तो आपण PhD आहे विसरत नाही, पण खाली येऊन त्या भाजीवाळीशी हुज्जत घालायची ती घालतो. काय जे करायचं ते करतो. म्हणजे बोध कायम ठेवून देखील आपल्याला संसार करता येतो, किंबहुना हा बोध ज्याला झालेला आहे त्याचा संसार जास्त चांगला, जास्त सुखाचा आणि आनंदाचा होतो. त्याचं कारण त्याला कळलेलं असतं की ह्या संसारात देहाला संसार लागलेलाच आहे, पण ह्या देहातला संसार करत असताना त्याच्यापासून आपण सुखानं आनंदानं अलिप्त कसं राहायचं हे दा वर्म जर कळलं तर दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येतात. म्हणून निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे उडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्रकरिता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी।

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा।

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग पिलू. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज रविवार भाद्रपद शुद्ध द्वितीया अर्थात 13 सप्टेंबर 2026 आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र। आज वराह जयंती आहे। महानुभाव पंथातल्या श्री चक्रधर स्वामी यांची आज जयंती आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भारतीय ज्योतिष शास्त्रात दोन आर्यभटांची महत्वाची कामगिरी आहे। त्यातले पहिले आर्यभट हे विख्यात भारतीय ज्योतिष शास्त्रवेत्ता आणि महान गणिती म्हणून ओळखले जातात। उपलब्ध पौरुष ग्रंथात यांच्या आर्यभटीय किंवा आर्य सिद्धांत या ग्रंथाहून प्राचीनतर ग्रंथ ज्ञात नाही। त्यांनी कर्ण ग्रंथ म्हणजे ग्रहगणिताचा ग्रंथही रचला असावा असे संदर्भ आहेत, पण ग्रंथ उपलब्ध नाही। त्यांचं कुसुमपूर हे मूळचं गाव बिहारमधल्या पाटणा अगरतत सन्निध असावं असं मानतात। उत्तरेत त्यांच्या ग्रंथाचा प्रसार झाला नाही, पण दक्षिण भारतात मात्र त्यांच्या ग्रंथावर विस्तृत भाष्य ग्रंथ उपलब्ध आहेत। आर्य सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात गणितशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासंबंधी संक्षिप्त सूत्रबद्ध आणि श्लोकबद्ध विवेचन सिद्धांत रूपाने मांडलेलं आहे। याची श्लोकसंख्या फक्त 121 आहे। याचे गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद आणि गोलपाद असे 4 पाद म्हणजे विभाग आहेत। गीतिकापादामध्ये अवघ्या 13 श्लोकांमध्ये मोठमोठ्या संख्या थोडक्यात लिहिण्याची अभिनव परिभाषा त्यांनी वर्णन करून तिचा उपयोग केलेला आहे। व्यंजनांचा उपयोग आकडे दर्शवण्यासाठी आणि स्वरांचा शून्यासाठी केलेला आहे। उदाहरणार्थ ख म्हणजे 2, य म्हणजे 30, उ म्हणजे 10,000 आणि घ म्हणजे 4 आणि रु म्हणजे 10,00,000 यावरून घृ ही 40,00,000 आणि क्यू घृ म्हणजे 43,20,000 अशी संज्ञा होते। अशी थोडक्यात संख्या मांडण्याची पद्धती ही दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही, म्हणून ही मूळ कल्पना आर्यभटांची असली पाहिजे यात शंकाच नाही। याशिवाय राशी, अंश आणि कला यांचे परस्पर संबंध, युगपद्धती, आकाशाचा विस्तार, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती, अंतर मोजण्याची लहान मोठी मापं वगैरे माहिती या 13 श्लोकांमध्ये दिलेली आहे। गणितपादात 33 श्लोक आहेत। त्यात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणित यांचा विचार आहे। तसंच क्षेत्रफळ, घनफळ, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ इत्यादींचे नियम त्यांनी सूत्ररूपाने दिलेले आहेत। पाय म्हणजे परिघ भागिले व्यास या स्थिरांकाची किंमत त्यांनी 3.1416 इतकी दिलेली आहे। असे विलक्षण बुद्धिमान ज्योतिषशास्त्री आणि गणिततज्ञ आपल्या भारतीय परंपरेने या संपूर्ण विश्वाला दिलेले आहेत। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांनी दोघांनाही समजून सांगितलं, पृथ्वीची परिक्रमा 3 वेळा करून जो कोणी आधी आमच्यापाशी येऊन पोहोचेल त्याचा विवाह निश्चित, तो त्याचा विवाह आधी होईल. आता आपल्याला ती मनोरंजक कथा माहिती आहे. या कथेतन जे शेवटी येणार आहे ना, त्या तात्पर्याकडे आपल्याला जायचंय बघा. आणि भगवान गजानन त्या दोघांनाही 3 वेळा मोठी आदरभावाने परिक्रमा करते झाले आणि हात जोडून माता पित्यांसमोर येऊन उभे राहिले, म्हणाले मी सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी परिक्रमा केली आहे, माझा विवाह करा, मी तुमचा पण तुम्ही सांगितलेलं कार्य पूर्ण केलंय. देवदेवता उपस्थित आहेत, ब्रह्मादी गण उपस्थित आहेत, या सगळ्या बाललीलांचा आनंद घेत आहेत. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती साश्चर्य भगवान गजाननांना विचारतायत की हे कसं काय, मग आमची प्रदक्षिणा करणं म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा. कालांतराने कार्तिक कुमार येऊन उपस्थित झाले, म्हणाले मी पण कार्य पूर्ण केलंय, म्हणाले असं होणार नाही, आधी मी केलेली आहे, तुम्ही मागवणार आहात. मोठी कथा आहे, ऐकलेली आहे आपण. भगवान गजानन म्हणाले की मातेच्याकडे पित्यांकडे सर्व तीर्थ त्यांच्या चरणातच सर्व तीर्थ निवास करतात. माता पृथ्वी समप्रमाणे आहे, पृथ्वीचं एक नाव आहे सारा सोहा, ती सहन करते म्हणून सोहा, ती सर्व सारात्मक आहे, तिच्यापासून मिळणाऱ्या सर्व वस्तू आहेत ती सारा. माता क्षमाशील आहे, पृथ्वी क्षमाशील आहे. मातेकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे पृथ्वीकडे आहेत आणि पृथ्वीकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे मातेकडे आहेत. ती सांभाळ करते, ती जन्माला घालते, ती आजन्म सांभाळते, तिच्यामुळेच या पृथ्वीवरती वावरता येतो. पृथ्वी आणि माता यांच्यामध्ये भगवान गजानन म्हणाले मला अंतर नाहीये. कौतुकवश भगवंताचा शिवशंकरांनी दावा मान्य केला, माता पार्वतीने दावा मान्य केला, रिद्धिसिद्धी या दोघांची, भगवान गजाननांचा विवाह झाला. फुरगटून कार्तिक कुमार तिथून मेरू पर्वताच्या उत्तर दिशेला निघून गेले. तो जो काही सुंदरसा पर्वत आहे त्याला मल्लिकार्जुन पर्वत असं म्हणतात, जिथे भगवान कार्तिकेयांचं स्थान. एका मुलाचं कौतुक केलं म्हणून दुसऱ्या मुलाचं कौतुक कसं करणार नाहीत. भगवंताने कैलास धाम सोडला आणि आपल्या पुत्राकरता भगवान पार्वतीसह त्या श्रीशैल पर्वतावरती निवासाला गेले. तिथे मल्लिका म्हणजे भगवती पार्वती आहे, अर्जुन हे भगवंताचं नाव आहे, शिवशंकरांचं नाव आहे. भगवान त्या पर्वतावरती निवास करते झाले. कार्तिकेयांनी भगवंताला मोठी प्रेमभराने आळवणी केली, विनंती केली की भगवान जो कोणी या पर्वताचं दर्शन करायला येईल त्याच्या दुरितांचं आपण तर नाश कराच करा, पण त्याला परम असा शिवलोक द्या. केवळ इथल्या मल्लिकार्जुनाच्या दर्शनाने, श्रीशैल पर्वताच्या या लिंगाच्या दर्शनाने मुक्ती साध्य होते असं शिव उपासकांची धारणा. हा कुमारखंड आहे, या कुमारखंडामध्ये असलेलं मोठं अलौकिक हे बालचरित्र आहे. या बालचरित्राच्या उपरांत येणारा जो युद्धखंड आहे, या युद्धखंडामध्ये भगवंताने केलेलं दिव्य युद्ध, हे दिव्य युद्ध तारकासुरांच्या पुत्राशी आहे. विद्युन्माली, कमलाक्षी हे जे काही तारकासुराचे पुत्र आहेत, ज्यांनी त्रिपुर निर्माण केलेलं होतं, त्या त्रिपुराच्या आड राहून हे सगळे जण देवतांना जे काही व्याकुळ करून टाकलेलं होतं त्या भगवान शिवशंकरांनी अपूर्व पराक्रम केला. लोहमय रौप्यमय आणि स्वर्णमय अशी तीन पुर भगवान शिवशंकरांच्या प्रसादाने त्यांना प्राप्त झालेली होती आणि या देव या तीनही दैत्यांचं त्या त्रिपुरांमध्ये वास्तव्य होत. ती अशी काही दिव्य होती ती कि ती प्रगट व्हायची आणि अंतर्धान पावायची. त्यामुळे यांनी सृष्टीमध्ये यावे, उत्पात करावे आणि नंतर आपल्या पुरांसह अदृश्य व्हावं. भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलेलं होतं, जोपर्यंत तुम्ही माझ्या आराधनेमध्ये आहात तोपर्यंत तुमचं कोणी काहीही काहीही वाईट करू शकणार नाही. देवतांना तर ते अजेय झालेले होते आणि जेव्हा जेव्हा देवतांनी भगवान शिवांकडे तक्रार करावी तेव्हा तेव्हा भगवान म्हणाले ते माझे उपासक आहेत, मी त्यांना वरदान दिलेलं आहे, मी मारणार नाही. देवता मोठे अचंबित झाले, म्हणाले करावं काय. आणि खरोखरच त्यांच्या स्त्रिया पुत्र हे सर्वजण शिवांचे अपरिमित उपासक होते. अलौकिक अशी उपासना त्रिपुरामध्ये या तारका पुत्रांची चाललेली होती. तारकासुराचे हे पुत्र आहेत. शेवटी भगवान विष्णूंनी नराहून शिव भगवान शिवांना प्रार्थना केली की याचा काहीतरी तो उपाय सांगा. भगवान म्हणाले जोपर्यंत ते माझ्या उपासनेपासून परावृत्त होत नाहीत, जोपर्यंत ते पाखंडी होत नाहीत तोपर्यंत मी त्यांना मारू शकत नाही. ते आज माझे आहेत आणि मी त्यांना सांभाळण्याचं वचन दिलंय, बस ते माझे आहेत. भगवान विष्णू मायापती आहेत. भगवान विष्णू आपल्या मायेच्या आश्रयाने त्रिपुरामध्ये निवास करायला गेले आणि त्रिपुरामध्ये निवास करून त्या त्रिपुरा वासियांची मन कलुषित करून टाकली. म्हणाले तुम्ही तुमच्या पराक्रमाने हे सगळं जे काही मिळवले ना त्रिपुरासुरा, अरे तू तुझी तपश्चर्या याला कारणीभूत आहे. भगवान शिवशंकर नाही कारण, ते काय देऊ शकतील, त्यांना राहायला घर नाही, अमंगल वेशामध्ये राहतात, त्यांच्यापाशी असं काय देण्यासारखं आहे. आणि तुला असा कसा काय भ्रम झाला की ते देतात म्हणून. तू तुझ्या तपश्चर्येने मिळवलेलं आहे. हळूहळू हळूहळू त्या त्रिपुरा सुरवासियांचं आणि त्रिपुरा सुराचं भगवान शिवांच्या आराधनेतनं लक्ष उडालं, अधर्म करू लागले, मदिरापान स्त्रिया आसक्त धर्मकर्म सगळं लोप पावलं, जिकडे तिकडे भ्रष्ट आचार निर्माण झाला. मोहित झालेल्या त्रिपुरासुरांना भगवान विष्णूंनी शिवशंकरांचं आवाहन केलं, देवतांचं आवाहन केलं. भगवान शिवशंकर वृषभावरती आरुडून पिनाक पाणी आपल्या हातामध्ये पिनाक धनुष्य धारण करून महाभयंकर असे अग्निबाण त्यांनी निर्माण केला. ज्या अग्निबाणाच्या साह्याने एका विशिष्ट योगावरती ही तीनही पुर आपल्याला प्रकट झालेली दिसतात, एकाच रेषेत येतात, अशा विशिष्ट योगाची संधी भगवंताने साधली आणि त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमेला या त्रिपुरासुराचं तीनही पुरांचं भगवंताने दहन करून भगवान अत्यंत क्रोधित झालेले होते. भगवंताच्या क्रोधाग्नीने त्यामध्ये असलेल्या स्त्रिया वृद्ध बाल स्थावर जंगम सर्व वस्तू जळून नष्ट होऊन गेलेल्या त्रिपुरासुराच्या उत्पातापासून भगवंतानी या संपूर्ण त्रैलोक्याला विश्वाला सांभाळलेलं होतं. जो भगवंताचा होता पण जो उतला जो उन्मत्त झाला त्यालाही भगवंताने संपवायला कमी केलं नाही. हे युद्धखंड आहे. शंखचूड नावाचा एक भगवंताचा भक्त आहे. या शंखचूडाची पत्नी आहे वृंदा, जी पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याला असं काय अलौकिक सामर्थ्य आहे की शंखचूड तिच्या पातिव्रत्यामुळे सुरक्षित आहे. त्या शंखचूडाकडे भगवान शिवांनी दिलेलं एक सुंदरस कवच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शंखचूडाचा जो काही भयंकर त्रास देवतांना होतोय, वेगवेगळ्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. असं काही नाही की त्रिपुरासुराला मारलं लगेच दुसऱ्या दिवशी भगवंताने शंखचूडाला मारलं. प्रचंड काळोघामध्ये घडलेल्या घटना आहेत. भगवान विष्णू म्हणाले या शंखचूडाची युद्ध करून आम्ही आणि देवता थकून गेलेलो आहोत. बरं, तो शिवभक्त, त्यात त्याची पत्नी पतिव्रता, तिचं त्याला संरक्षण, त्यात तुमचं कवच त्याच्याकडे. भगवान विष्णू देवदेवता शिवांना शरण गेलेल्या होत्या. भगवान शिव म्हणाले जोपर्यंत त्याची स्त्री पतिव्रता आहे, जोपर्यंत त्याच्याकडे मी दिलेलं कवच आहे, तोपर्यंत शंखचूड अवध्य आहे. तुम्हाला असं काहीतरी कार्य करावं लागेल की तिच्या त्याच्या स्त्रीचं पातिव्रत्य नष्ट होईल, त्याचं कवच नाहीस होईल. भगवान विष्णू मायापती आहे. भगवंताने अशा काही अलौकिक मायेचा आश्रय घेतला. वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याच्याकडे दान मागायला गेले, त्याच्याकडनं शिवकवच मागितलं. तो मोहित होऊन त्याला हे कळत नाही की अशी वस्तू मागणारा नक्कीच कोणीतरी वेगळा पुरुष असेल, तरीही दानाच्या असलेल्या अहंकाराने त्याने मिळालेलं दिव्य असं शिवकवच दान करून टाकलं. रणांगणावरती देवतांनी त्याला घेरलं. रणांगणावरती शंखचूड गेलेला आहे. युद्ध समाप्त करून सायंकाळच्या वेळेला शंखचूड आपल्या महालामध्ये येतोय. आता प्रत्यक्ष शंखचूड नव्हता, शंखचूडाचं रूप घेतलेलं भगवान महाविष्णू होते. भगवान महाविष्णूंनी शंखचूडाच्या रूपामध्ये त्या रात्री वृंदेसोबत शयन केलेलं आहे, वृंदेचं सतीत्व नष्ट केलंय. शंखचूडाला हे काही कळलेलं नाही, वृंदेला समजलं नाही. शंखचूड युद्धाला उपस्थित झालेला असताना भगवान महाविष्णूंनीच शंखचूडाचा वध केला. वृंदेला जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा मात्र वृंदा अत्यंत भयचकित झाली की असं कसं घडू शकत. वृंदेला मिळालेल्या अधिकारातन, तपश्चर्येच्या सिद्धीतन, वृंदेने जेव्हा हे ताडलं की आपलं सतीत्व नष्ट करणारे दुसरे तिसरे कोणी नाही, ते महाविष्णू आहेत, तेव्हा वृंदेने भगवंताला 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप तर दिलाच दिला, पण शिळा होशील असा शाप दिलेला आहे. कथा विस्तृत आहे. भगवान म्हणाले, वृंदे तुझा शापही मला आनंद देणार आहे. खर तर तू माझी भक्त आहेस, तू माझी सेवक आहे. मी जर दगड झालो तर तू वृक्ष होणार आहेस. तुझा आणि माझा नित्य संगम आहे तुझ्या माझ्यापासून, कारण शंखचूड हे माझंच स्वरूप आहे. मी शंखचूडाचं रूप घेतलं म्हणजे तुझं सतीत्व नष्ट केलेलं नाही, शंखचूड हे माझं स्वरूप आहे. वृंदेने भगवंताला शिळा होण्याचा शाप दिला म्हणून भगवान शाळीग्राम स्वरूपात, भगवान शंख स्वरूपात आहे, तर वृंदा तुलसी स्वरूपात आहे. भगवंताला ती अत्यंत प्रिय आहे. कितीही वस्तूंचा ढिगारा केला तरीही भगवंताला तेवढी प्रसन्नता प्राप्त होत नाही जितकी एका तुळशी पत्राने प्राप्त होते. ती तुलसीचं पत्र भगवंताला अपार प्रिय आहे. वृंदेचं हे स्वरूप भगवंताने मान्य केलेलं आहे. या सगळ्या शंखचूडाच्या उद्धारापर्यंतच्या असलेल्या कथा रुद्रसंहितेतल्या 5व्या भागात येतात. त्यामुळे रुद्रसंहितेचा जो 5वा भाग इथे पूर्ण होतो, त्या 5व्या भागाचं श्रवण फळ सांगताना वेदव्यास म्हणतात की पुण्यम यशस्यम धर्म्यम. धर्म देणार, पुण्य प्रदान करणार, यश प्रदान करणार हे कथानक मी तुम्हाला सांगितलं. हा ब्रह्मदेव नारदांचा संवाद रुद्रसंहितेमध्ये आतापर्यंत आपण श्रवण करत आलोत. पुन्हा ऋषी मंडळी सुत महामुनींना पृच्छा करतायत आणि तृतीय संहितेमध्ये आपण प्रवेश करतो. ती शतरुद्र संहिता आहे. भगवान शिवांचं वंदन केलेलं आहे. वंदे महानंदमनंत नीलम महेश्वरम सर्व विभुम महांतम गौरी प्रियम कार्तिक विघ्नराजम समुद्भवम शंकरमादिदेवम. भगवान शिवशंकरांना, आदिदेवांना मी वंदना करतो. स्वामी कार्तिकेयांचे पिता, गौरीचे अत्यंत प्रिय पती, त्या भगवान शिवशंकरांना आम्ही अत्यंत अत्यंत विनम्र भावाने प्रणाम करतो. सुत महामुनी शौनकादिकांना भगवान शिवांविषयी तत्व विचारतायत, भगवान शिवांच्या अवताराविषयी तत्व विचारतायत. सुत महामुनी म्हणाले, भगवान शिवांच्या अवताराची कथा पूर्वकाळी सनत कुमारांना नंदिकेश्वरांनी सांगितलेली होती, त्यामुळे नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना केलेला उपदेश मी तुम्हाला ऐकवतो. आता आपण ब्रह्मरुद्र संवादात नंदिकेश्वर आणि सनत कुमारांच्या संवादामध्ये प्रवेश करत आहोत. इथून पुढे ज्या ज्या काही हकीकती आपल्याला शिवतत्वाविषयी कळणार आहेत त्या भगवान नंदिकेश्वरांनी सांगितलेल्या आहेत. भगवान नंदिकेश्वर म्हणाले, भगवंताचं पंच ब्रह्मात्मक स्वरूप आहे. भगवान विविध अवतारांनी गणले जातात, ओळखले जातात. त्यामध्ये भगवंताचा सद्योजात नामक अवतार आहे. सृष्टीच्या कालखंडाची खरोखरच कल्पना येत नाही. भागवतादी पुराणांमध्ये सृष्टीच्या कालखंडाचा जो उल्लेख आहे त्यामध्ये केवळ पद्मकल्प आणि वाराह कल्पाचा उल्लेख आहे, दोन कल्पांचा उल्लेख आहे. पण शिवपुराणामध्ये असलेल्या कल्पांच्या उल्लेखात 28 कल्पांचा उल्लेख आहे. आम्ही सृष्टीच्या काळोघाचं काही गणित मांडू शकत नाही. ब्रह्मदेवाचा एक दिवस याला कल्प असं म्हटले. असे ब्रह्मदेवाचे 2000 परार्ध वर्षाचे आयुष्य आणि असे अनंत ब्रह्मा एका विष्णूच्या कालोघात होतात आणि असे अनंत विष्णू त्या भगवान शिवांच्या काळोघामध्ये होतात. तेव्हा आपलं छोटस टिकटिक करणारे जे काही घड्याळ आहे ना, त्या घड्याळाचा आणि या संपूर्ण सृष्टीच्या घड्याळाचा काही संबंध निर्माण होऊ शकत नाही. प्रचंड काळोघ. भगवान वामदेव स्वरूपामध्ये आहेत. भगवंताचाच एक अवतार तत्पुरुष म्हणून आहे. अघोर असा भगवंताचा चौथा अवतार आहे. ईशान हे भगवंताचं पाचव्या अवताराचं नाव आहे. या सगळ्या अवतारांच्या कथा विविध कल्पामधल्या आहेत. भगवान अष्टमूर्ती स्वरूप आहेत. भगवंताने अर्धनारीश्वराच्या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाला दर्शन दिलेलं होतं. ब्रह्मदेवाची जी मिथुन धर्मा सृष्टी आहे ती जेव्हा वाढेनाशी झाली असं घडलं होत की ब्रह्मदेव निर्माण करतात. ते निर्माण करता करता थकले, म्हणाले आपण दुसरं काही करायचंच नाही का, निर्माणच करत राहायचं का. जे निर्माण केलेले त्याच्यापासून जे निर्माण केले त्याच्यापासूनच पुन्हा काहीतरी, म्हणजे जलापासून जल निर्माण व्हावं, अग्निपासून अग्नि निर्माण व्हावा, तसं मानवापासून मानव निर्माण व्हावा. आपोआप गणिती पद्धतीने सृष्टी वाढावी ना. मी एकदा निर्माण केलंय आता ते पुढं पुढं वाढलं पाहिजे. काही केल्या वाढेना. ब्रह्मदेव म्हणाले हे वाढवायची कशी ही सृष्टी. तेव्हा भगवान शिवशंकरांच्याच कृपेने तप करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. तपश्चर्येमध्ये मग्न झालेले होते. त्या तपश्चर्येत मग्न झालेल्या ब्रह्मदेवाला भगवंताने आपल्या अर्धनारी स्वरूपाचं दर्शन घडवलं. ब्रह्मदेवाला भगवंताने उपदेश केलेला होता की तुझ्याच शरीरात स्त्री तत्व आहे, तुझ्याच शरीरात पुरुष तत्व आहे. त्या स्त्री तत्वाला आणि पुरुष तत्वाला रूप दे. एक पुरुष उत्पन्न व्हावा, एक स्त्री उत्पन्न व्हावी. त्या स्त्री पुरुषांपासून पुढे मिथुन धर्माने ही सृष्टी वाढेल. तेव्हा ब्रह्मदेवाने मनु आणि शत्रुपा या दोघांना भगवंताच्या प्रसादाने जन्माला घातलं, निर्माण केलं. त्याच्याच शरीरात मनु आणि शत्रुपा प्रकट, आपण तो वृत्तांत ऐकलेला आहे. मनु आणि शत्रुपा प्रकट झाल्या. यामध्ये हिरण्याक्षाने भगवंताची आराधना केलेली होती. ह्या हिरण्याक्षाचा पुत्र आहे अंधक. त्या अंधकाच्या अट्टहासापायी हिरण्याक्षाला भगवंताने वरदान दिलं. हिरण्याक्ष बलवान झाला. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी याने रसातळाला नेली, पृथ्वी याने रसातळाला नेली. तेव्हा भगवान विष्णूंना भगवान शिवशंकरांच्या कृपेने वाराह अवतार धारण करावा लागला. भगवंताने वाराह अवतारामध्ये पृथ्वीचा उद्धार केलेला होता. भगवान विष्णू जे पालन करतात त्या भगवान विष्णूंच्या पालनाच्या कार्यामध्ये भगवान शिवशंकर त्यांना सहकार्य करतायत, मार्गदर्शन करतायत. या अनेकविध अवतारांच्या कथेमध्ये शिलाद मुनींना भगवान शिवांच्याच कृपेने जो पुत्र प्राप्त झाला तो नंदिकेश्वर. नंदिकेश्वरांचे पिता आहेत शिलाद मुनी, जे भगवान शिवशंकरांचे अत्यंत भक्त आहेत. भगवान शिवशंकरांच्याच कृपेने त्यांना शिवस्वरूप पुत्र प्राप्त झाला. देवता गणांनी त्यांचा अभिषेक केला. देवता गणांनी केलेल्या अभिषेकाने भगवान शिवशंकरांनी त्यांना असा प्रसाद दिला की हे शिवस्वरूप होतील. नंदिकेश्वर भगवंताचे पार्षद आहेत, थेट भगवंताचं स्वरूप आहे. उमापुत्र आहेत. भगवती उमेने त्यांना आपला पुत्र म्हणून मान्यता दिली आहे. भगवान शिवांनी अनेकविध अवतार घेतले. त्यामध्ये गृहपती असा भगवंताने घेतलेला अवतार तो शुचिष्मती यांच्याकडे आहे. भगवान महाकाल स्वरूपाचे झाले. या महाकाल स्वरूपामध्ये भगवंताने एकूण 11 रुद्रावतार घेतलेले आहेत. म्हणून एकादश रुद्र अशी आमच्याकडे संज्ञा आहे. त्या विविध एकादश रुद्र अवतारांची कथा या संहितेमध्ये, शतरुद्र संहितेमध्ये येते. भगवान शिवशंकरांनीच देवतांच्या कार्याकरता आणि सृष्टीमध्ये आपल्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याकरता अत्री ऋषींच्याकडे दुर्वासा अवतार घेतलेला होता. आपल्याला ती कथा उत्तम रीतीने ठाऊक आहे. भगवान अत्रींनी जी तपश्चर्या केली ती जगदीश्वराची आराधना केलेली होती. तीनही देवता त्यांना दर्शन देते झालेले होते. अत्री महाराज आश्चर्यचकित झालेले होते की तीन जण का आले, मी एकाला बोलवलं त्यापैकी भगवान महाविष्णू त्यांना म्हणाले की ज्या जगदीश्वराचं तुम्ही ध्यान केलं त्या जगदीश्वराच्या स्वरूपात आम्ही तिघही आहोत. एक उत्पन्न करणारा आहे, एक पालन करणारा आहे, एक संहार करता आहे. अत्री महाराज जे काही म्हणाले होते की आपण एक व्हा, तेव्हा अत्री महाराजांच्याकडे भगवंताने जो दत्तात्रेय अवतार धारण केलेला होता त्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या प्रसादाने प्राप्त झालेला पुत्र आहे ऋषी दुर्वासा. हे अवधूत स्वरूप आहे भगवंताचं. ब्रह्मदेवापासून सोम उद्भवलेला आहे चंद्रमा. ब्रह्मदेवाच्या अंशातनं अत्री महाराजांकडे चंद्रमा निर्माण झालेले आहेत. दुर्वासा आपल्या आपल्या परिभ्रमणाकरता तपश्चर्येकरता निघून गेले. चंद्रमा चंद्रमाच्या अंशामध्ये निघून गेला. भगवान विष्णूंच्या अंशातनं जे पुत्र प्राप्त झालेले होते अत्री महाराजांना, त्यांना माता अनुसया म्हणाल्या तुम्ही तरी थांबा. मग भगवान म्हणाले की माते मी माझही दान करून टाकलेलं आहे, माझ्या भक्तांना मी माझही दान केलेलं आहे. वयमेव दत्ता सदत्ता, मी मलाच देऊन टाक, म्हणून माझं नाव दत्त आहे. मी स्मरतृग्रामी आहे, माझं जेव्हा स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याच पाशी आहे. जो कोणी माझं स्मरण करेल मी त्याच्या पाशी आहे. जो अडला आहे नडला आहे अशाकडे जाऊन त्याला मार्गदर्शन करण्याकरता मी अवधूत वृत्ती स्वीकारलेली आहे. मी भिक्षाटन करेल, मी एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. कारण एका ठिकाणी स्थिर राहिलं तर लोकांना माझ्यापर्यंत यावं लागेल. मी लोकांना माझ्यापर्यंत न बोलवणारा उलट मीच स्वतःहून माझ्या भक्तांपर्यंत अडल्या नडल्या जीवांपर्यंत जाणारा आहे. मी अवधूत आहे. जेव्हा भगवान श्रीरामांच्या अवताराचा प्रसंग आला, देवदेवतांनी विविध अवतार घेतले. भगवान शिवांनी श्रीरामांना विचारलं मी आपली काय सेवा करू. भगवान श्रीराम म्हणाले हे भगवान आपण सेव्य आहात, मी सेवक आहे. आपण स्वामी आहात, मी सेवक आहे. भगवान शिवशंकर म्हणाले ही तर शुद्ध फसवणूक झाली. सगळ्या देवदेवतांना आपल्या सेवेची संधी आहे आणि मला सेवेची संधी नाही. भगवान म्हणाले मी कशी आपल्याकडनं सेवा घेऊ. जेव्हा भगवान श्रीराम काहीही आज्ञा देत नाहीयेत म्हटल्यानंतर भगवान शिवांनी आपल्याला स्वतःलाच भगवान श्रीरामांचं सेवक म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानली. भगवान शिव तर आद्य गुरु आहेत, ज्ञानाचे मूर्तिमंत अवतार आहेत, पण अशा भगवान शिवांनी जे स्वरूप धारण केलं ते हनुमंतरायाचं. महारुद्र हनुमान हे भगवान शिवांचं स्वरूप आहे. आणि असं स्वरूप आहे की भगवान वानर झाले. वानर शब्द मोठा प्रश्नार्थक आहे. किम पुरुष हा शब्दच मुळी प्रश्नार्थक आहे. त्याच्यामध्ये प्रश्न दडलेला आहे. काय हा पुरुष आहे का, किम पुरुष हा उत्तमा तू पुरुष अन्य असा आहे. पुरुषोत्तम आहे, नुसता पुरुष नाहीये, हा पुरुषोत्तम आहे. किम पुरुष वानर तर असण्याबद्दल जी शंका व्यक्त केली जाते तो शब्द आहे वानर. नर आहात, आश्चर्यकारक वानर म्हणाले नाही, नरही नाही वानर आहे. बघा कशी तिर्यक जाती भगवंताने धारण केलेली आहे. मोठा अभिप्राय असतो या सगळ्या कथांचा, पण आपल्याला उपलब्ध नसतो ना, आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही. परमेश्वराची अवतार कार्यात सेवा करण्याकरता भगवंताने घेतलेलं स्वरूप तिर्यक योनीच आहे, जे कोणी घेईल असं शक्य नाही. सुखसुखी कोणाला वानर होणं आवडेल का? आपलं स्वरूप बिभत्स झालं, आपलं स्वरूप उपहासात्मक झालं तरी चालेल. भगवान सेवेला प्राधान्य देतात. म्हणाले स्वरूप काही असो त्याची सेवा करता येते ना. भगवंताने घालून दिलेला हा आदर्श आहे. जितका विचार करू तितका आपल्याला लाभ होणार आहे. आम्हाला भगवंताने त्याचाच रूप दिलंय, सारूप्य मुक्ती दिलीये, पण सेवेच्या नावाने. भगवान हे दर्शवतात की कुठल्याही रूपात भगवंताची सेवा करता येते. कुठल्याही रूपात भगवंताने ठेवलं तरी त्याचा आनंद करायचा असतो. रूप कसं दिलं याच्याशी काही संबंध नाही आहे. भगवान तिर्यक जाती. आणि पुन्हा भगवंताने पुच्छ धारण केलं, हो लांबूल धारण केलं. भगवान शिवांचं स्वरूप आहे, वानर स्वरूप आहे. भगवंताने घेतलेली शेपटी पुच्छ धारण केलेले आहे, पण पुच्छ हे ओंकाराचं प्रतीक आहे आणि ओंकार हे समस्त ज्ञानाचं प्रतीक आहे. भगवान म्हणाले त्या ज्ञानाला ओंकाराला मी ठेवतो मागे, मी राहतो पुढे हात जोडून उभा. ज्ञान सेवकाला पाठीमागे असावं, ज्ञानाशी काही घेणं देणं नाही. स्वामींनी सांगितलंय हे कर हे करायच. तिथे ज्ञानाची काही आवश्यकता नाहीये, तिथे सेव्यता, आपण सेवक असण्याची, सेवावृत्तीची आवश्यकता आहे. म्हणून तर समर्थ म्हणाले की पुच्छते मुरडिले माथा. गोस्वामी तुलसीदासांनी कवितावली लिहिली आहे आणि महारुद्र हनुमंतावरती तर गोस्वामी तुलसीदासांचं, ते सद्गुरूच आहेत त्याबद्दल वादच नाही. शिवस्वरूप असल्यामुळे सद्गुरु आहेत, संत मंडळी त्यांना शरण जातात. तुकाराम महाराजांचा अगदी विख्यात अभंग आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो भगवंता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सागर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: 3-0। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 62वा श्लोक आहे. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. हा जो श्लोक आहे हा थोडा साधकाला उद्देशून आहे, जो स्वरूपाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, अजून पूर्ण त्या ठिकाणी बसला नाही आहे. तो सिद्ध जर झाला, पूर्ण ज्ञानी झाला, तर तो स्वरूपाच्या ठिकाणी बसूनच राहतो. आणि तिथं बसून पुन्हा देहभावावर येऊन देहाचा व्यवहार करत असतो. तसं असल्यामुळे त्याला कुठल्याही तऱ्हेचं दुःख त्रास होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु हा जो साधक आहे तो स्वरूपाचं अनुसंधान ठेवतो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो. अशी त्या जीवाची खालीवर खालीवर अवस्था होत असते. म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, निजध्यास जो धरलेला आहे, निजध्यास स्वरूपाचं अनुसंधान, हे जे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो काही कारणाने मध्ये तुटतो, सुटतो. देहाचा विचार सुरू झाला, मनाचे बुद्धीचे काही गडबड सुरू झाली की खाली आला, आणि स्वरूपावरून खाली आला की दुःख सुरू झालं. जोवर स्वरूपाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत स्वरूपानंद तो भोगत असतो, आत्मानंद भोगत असतो. परंतु निजध्यास सर्व तुटून गेला की परिणाम काय झाला, बळे अंतरी शोक संताप ठेला. बळानीच येतो तो दुःखसुद्धा. आपण जे करतो ते दुःख आपल्यामुळेच आपण निर्माण करतो, वस्तुतः दुःख नाही आहे. संत सांगतात दुःख आहे कुठं, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. खरं म्हणजे दोन संत एकमेकाला भेटले तरी म्हणतात आनंद, सच्चिदानंद म्हणतात ते. कधी दुःखाचं रडगाणं गात नाहीत. पण दुःख आपणच निर्माण करतो. ते सगळं देहबुद्धीच्या पोटी होत असतं, आणि तिथं आला की तो स्वरूपाचं अनुसंधान सुटतं. मूळ आपलं स्वरूप तो विसरतो, आणि पुन्हा मी जीव, माझं बंधनं, माझं आहे, जन्म मरण सुरू झालं त्याचं सगळं. तसं हा निजध्यास तुटला की अंतरामध्ये शोक संताप हे सगळे विकार निर्माण होतात. काम, क्रोध, लोभ सगळे विकार आले, खाली आला तो. देहाशी संबंधित सगळ्या ज्या गोष्टी आहे, मनबुद्धीशी संबंधित, त्या सगळ्या येतात. आणि त्यामुळे आनंदी रूप असलेला जीव हा दुःखरूप होतो, शोक उद्विग्नता करायला लागतो. आणि त्या विकारामध्ये आणखीन काय काय गोष्टी होतात, दोन गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये. खाली आला की द्वैत बुद्धी. पुढे त्यांनी असं जे म्हटलं आहे, सुखानंद आनंद भेदे बुडाला. हा भेद ह्याचा अर्थ द्वैत बुद्धी निर्माण झाली. स्वरूपाच्या ठिकाणी असताना एकच परमात्मा, एकच आत्मा सर्व विश्व भरून आहे, मीच सर्व विश्व झालेलो आहे असा भाव असतो. पण आता खाली आला देहावर की मी आणि तू, ही भेदबुद्धी आली. आणि भेदबुद्धी आली की एकमेकामध्ये स्पर्धा सुरू झाली, तुलना सुरू झाली. मी तू हा भाव आला, प्रकृतिगत विचार सुरू झाले. कारण भेद आहे तो प्रकृतीच्या पातळीवर आहे, आत्म्याच्या पातळीवर भेद नाही. जसा त्याचा आत्मा तसाच माझा, किंबहुना दोन्ही एकच आहेत. एका देहाचे अवयव जसे असतात तसे, त्यामुळे त्या ठिकाणी भेद येत नाही. पण देहाच्या पातळीवर आला की मन, बुद्धी, त्याचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, त्याची बुद्धी, कुणी कमी बुद्धीचा असेल, कुणी तीव्र बुद्धीचा असेल, त्याच्यामध्ये भेद सुरू झाला. आणि त्या ठिकाणी तुलना येते. आणि मग काय होतो परिणाम ह्यात भेदबुद्धीमुळे, तर सुखानंद आनंद, सुख आणि आनंद हे जे स्वरूपाचं लक्षण आहे, आत्म्याचं लक्षण आहे. आत्मा कसा आहे? सुखरूप आहे, शांतिरूप आहे, आनंदरूप आहे. हे जे आहे हे द्वैत भावावर आल्यामुळे तो गेला. जो सहज होता तो गेला. साधकाला हा आनंद प्रयत्नाने मिळवावा लागतो. काही क्षण मिळतो न मिळतो तो पुन्हा खाली प्रकृतीवर येतो. आणि जो ज्ञानी पुरुष आहे ज्याला बोध झालेला आहे त्याला हा आनंद सतत असतो, किंबहुना तो अखंड त्या आनंदातच असतो. म्हणून सुखानंद आनंद भेदे बुडाला. परिणाम काय झाला? मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. भेद आल्यामुळे बोध गेला. मग मनात जो निश्चय केलेला होता, काय निश्चय केलेला होता? ईश्वराबद्दलचा विश्वास की तो आहे, तोच एक आहे, अशी जी ईश्वर निष्ठा होती तो बोध, तो निश्चय ढासळायला लागला. आणि मग त्याचा परिणाम पुन्हा खेद खंत दुःखात झाला. हे कसं हे वर्तुळ आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. कशापासून काय निर्माण होतं, भेद का आला वास्तविक? तर असं म्हटलंय, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी देह असा अहंकार आला की मी एक आणि तू एक असा निर्माण होतो. अभेद आहे खरं, म्हणजे भेद नाही आहे याच्यामध्ये. पण या अहंतेमुळे भेद येतो आणि भेदामुळे, या द्वैतभावामुळे तुझं माझं आलं की दुःख निर्माण होतं. सगळे विकार देखील त्या पोटी येतात. एकदा हा विचार कळला की श्लोकांचा अर्थ आपल्या लक्षात येतो, त्यांना काय म्हणायचं आहे. अद्वैत सिद्धांत सांगणारे समर्थ होते. जसे काही संत आहेत हे अद्वैत बोधच सांगतात. आपण द्वैतात वावरत असतो, ते आपल्याला अद्वैतावर न्यायला बघतात, पण पुन्हा पुन्हा आपण अद्वैत भावावरच येतो. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ते निजध्यास तो सर्व तुटोनी गेला आपल्याचमुळे. मग काय झालं परिणाम? बळे अंतरी शोक संताप ठेला. आणखी एक परिणाम काय झाला? सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आता काही मंडळी असं म्हणतात की तुम्ही म्हणता निजध्यास करा, स्वरूपाचं अनुसंधान ठेवा. असं जर स्वरूपाचं अनुसंधान ठेवलं तर आमचा संसार कसा होणार? हा प्रश्न बरोबर नाही. संसार करत असतानाच हा बोध ठेवायचा आहे. हा बोध मिळवायचा तोही संसारात असतानाच साधना करून हा बोध मिळवायचा आहे. आणि बोध मिळवण्यानंतर त्या बोधावर राहून पुन्हा संसार करायचा आहे. जसा एखादा PhD झाला तर तो मंडईत भाजी आणायला गेला तर तो आपण PhD आहे विसरत नाही, पण खाली येऊन त्या भाजीवाळीशी हुज्जत घालायची ती घालतो. काय जे करायचं ते करतो. म्हणजे बोध कायम ठेवून देखील आपल्याला संसार करता येतो. किंबहुना हा बोध ज्याला झालेला आहे त्याचा संसार जास्त चांगला, जास्त सुखाचा आणि आनंदाचा होतो. त्याचं कारण त्याला कळलेलं असतं की ह्या संसारात देहाला संसार लागलेलाच आहे. पण ह्या देहातला संसार करत असताना त्याच्यापासून आपण सुखानं आनंदानं अलिप्त कसं राहायचं हे द वर्म जर कळलं तर दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येतात. म्हणून निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे उडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी।

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, भक्ति सुधा वरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। नरसाप्पा सुताराची स्वामी भक्ती किती उत्कट आणि विलक्षण आहे याची प्रचिती लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली होती। केवळ रेडकू जिवंत झालं नाही तर म्हशीसारखा पशु मनुष्यवाणीत बोलू लागला आणि स्वामींनी म्हशीवर सुद्धा कृपा केली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। रोज सायंकाळी म्हैस महाराजांकडे येते आणि दूध देऊन जाते ही केवळ सर्वतोमुखी चर्चा राहिली नव्हती तर हे आश्चर्य भक्त मंडळी रोजच अनुभवत होती। नरसाप्पा सुतार एकदा आपल्या शेताकडे निघाला होता। वाटेत एका झाडाखाली स्वामी आसन मांडी घालून बसलेले त्याने पाहिलं। तो स्वामींपाशी आला, त्यांच्या चरणांना स्पर्श करून तो म्हणाला, स्वामी माझ्या शेतावर येता का? उत्तम हुरडा खाऊ घालतो। तेव्हा स्वामी म्हणाले, नरसाप्पा कुणाचं शेत म्हणालास आणि तू हुरडा कधी निर्माण केलास रे? नरसाप्पाला आपल्या बोलण्यातली चूक लक्षात आली। त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले, म्हणाला, स्वामी बोलण्यात चूक झाली, क्षमा करा। शेत माझं नाही आणि हुरडा सुद्धा मी निर्माण केलेला नाही। शेत आपलंच आहे आणि आपली कृपा झाली म्हणूनच हुरडा निर्माण झाला। आपण निर्माण केलेला हुरडा खायला

आपण यावं. स्वामी आपल्या सेवेकऱ्यांसह हुरडा खायला गेले. नरसाप्पाला खूप आनंद झाला, कारण स्वामींचे चरण शेताला लागले होते. नरसाप्पाने काय केलं तर स्वामींना खायला ऊस सुद्धा आणला. महाराजांनी प्रेमाने ऊस खाल्ला आणि ऊसाची काणकी जमिनीत पुरून ठेवली. स्वामी प्रसन्न झाले होते. नरसाप्पाच्या कुंडलीत जणू कृपाच पेरली होती. स्वामींनी 4-2 कांड जमिनीत पेरली होती. काही दिवस गेले आणि नरसाप्पाचं शेत ऊसाने बहरून आलं. नरसाप्पाच्या घरात सुखच सुख दाटून आलं. श्री दत्तावतारी स्वामींची कृपा झाली की सुखाला कशी भरती येते ह्याचं नरसाप्पा हे उत्तम उदाहरण झाले होते. नरसाप्पाची स्वामी भक्ती प्रत्येक क्षणी वाढत होती. जणू त्याला स्वामींचं वेडच लागलं होतं.

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच सत्य सांगतो की मानवी आयुष्यातला सर्वात बलाढ्य शत्रू म्हणजे अजिंक्य अहंकार. त्या बलाढ्य शत्रूचा जोपर्यंत आपण पराभव करू शकत नाही, तोपर्यंत करीत असलेली साधना फळाला येत नाही. कारण हा अहंकार माणसाचं आयुष्य काळभोर करून टाकतो. म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की ह्या अहंकाराचं आपल्या देहातून प्रथम उच्चाटन करा. ह्याचं कारण, नामस्मरणात हा अहंकार अडचणी निर्माण करतो. त्यासाठी काय करावं? तर भगवंताला आपल्या जगत असलेल्या आयुष्याचं प्रमुख करावं आणि त्याच्या आज्ञेत प्रत्येक श्वास घ्यावा. कारण श्वास सुद्धा तोच पुरवत असतो हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय हा अनुभव येत नाही. नामच अंतःकरण शुद्ध करतं. म्हणून अखंडपणे नामातच गर्क राहावं.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 13 सप्टेंबर. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही. ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करावं. तोच करता, आपण काहीच करत नाही अशी भावना ठेवावी, म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा, त्याच्याशी बोलावं, त्याचं नाम घ्यावं. नामासारखं दुसरं खरं साधन नाही. वासरू घेऊन गेलं म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतलं की भगवंत त्यामागे येतो. ज्याला एकदा नामाची गोडी लागली, त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते, विषय त्याला कडू वाटू लागतात. परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणं चुकीचं आहे. नाम घ्यायचं म्हणून कर्ममार्ग सोडू नये. नामाची गोडी ज्याला आली, त्याचीच कर्म सुटतात. नामाचा अनुभव नाही असं म्हणणं खोटं आहे. आपण ते जितकं घ्यावं तितकं घेतच नाही. नामात प्रेम येईल असं करावं. जन्माला आल्यासारखं नामाचं होऊन राहावं. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे. आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमा वाचून दुसरा उपाय नाही. एकदा त्याचं होऊन राहिलं म्हणजे तोच सर्व उपाय काढतो. मी अमुक एक साधन करीन असं म्हणू नये. परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस अशी दृढ भावना ठेवावी. समजा आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिलं, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये. भगवंत हा सहज साध्य आहे, सुलभ साध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येतं ते सहज होय. म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जो बाह्यदृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे. जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे. आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचं होण्याची खूण आहे. भोग आणि दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिलं पाहिजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. याकरताच सतत त्याचं ध्यान करावं आणि मनातून आपलं भगवंताशी नातं जोडून ठेवावं. यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही. तुझ्या नामात मला गोडी दे, हेच भगवंताजवळ मागावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ

0: आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणात श्री गणेशाविषयी सांगितलेली माहिती जाणून घेत आहोत. गणपतीला दुर्वा खूप आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्व नाही असं गवत त्याने स्वतःचं मानलं आणि त्याचं मूल्य वाढवलं. नेता आणि तत्ववेत्ता ज्यांना काही महत्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरं, दुर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही, रंगविरहित सुगंधविरहित ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही, असं कर्म देखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिलं तर ते त्याला आवडतं. गणपतीला लाल फूल प्रिय आहे. लाल रंग क्रांतीचा सूचक आहे. नेता आणि तत्ववेत्ता ह्यांना दैवी क्रांती प्रिय असते हे स्वाभाविक आहे. शिवाय आपण गणपतीला तांदूळ वाहतो. तांदूळाला संस्कृतात अक्षता असं म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा, जो खंडित नाही तर अखंड आहे. देशाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचं दर्शन अक्षता वाहण्यात आहे. गणपतीला वक्रतुंड म्हणतात. वाकडं तिकडं चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे. ह्या गणाचा पती मन आहे. कोणतंही कार्य सिद्धीला न्यायचं असेल तर आपला गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजनाचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत आणि स्थिर करायचं, ज्याच्यामुळे काही विघ्न उभी न व्हावीत आणि कार्य सरळपणे पार पडावं. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचं विसर्जन आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतो. जे शांत आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात आणि सगुणाला निर्गुणात विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. जीवनातही व्यक्तिपूजेपासून सुरुवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचं आपण पर्यवसन केलं पाहिजे. शेवटी आपण तत्वच प्रमाण मानलं आहे. याचा सारांश असा, गणपतीचं विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ. सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे आपल्याला कदाचित कठीण जाईल. अशा वेळेस सगळेजण भगवंताचे आहेत आणि म्हणूनच ते माझे बंधू आहेत, आपले सर्वांचे दैवी नाते आहे एवढे तरी आपण अवश्य समजू शकतो. ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचं काम गणपतीच्या मूर्तीनं केलं आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार म्हणजे गणपतीने घातलेलं पद्मासन, उकार म्हणजे विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचं मस्तक, अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केली आहे. घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ एकता आणि संघटनेच्या भावनेने करण्यात आला आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती आणि मंगलमूर्ती गणेश नेता आणि तत्ववेत्ता यांचं आदर्श रूप आहे. ज्या ऋषींनी गणपती पूजनाद्वारे जीवनाचं असं अलौकिक दर्शन घडवलं, तसंच ते दर्शन जीवनात साकार करून अनंत विघ्न पार करण्याचं सामर्थ्य दिलं, त्या ऋषींना आपले अनंत प्रणाम. शिवपुराणामध्ये श्री गणेशाच्या जन्माच्या वेळेची कथा आहे. ज्यावेळेस पार्वतीनंदन पुन्हा एकदा जिवंत झाला, त्यानंतर इंद्रादी सर्व देव शिवाची स्तुती करू लागले आणि भक्तिभावाने श्री गणेशाला बरोबर घेऊन शिवांच्याकडे गेले. त्यांनी अत्यंत कल्याण कामनेने भवानीच्या त्या बालकाला शिवाच्या मांडीवर बसवलं. तेव्हा शिवांनीही आपला करकमल त्याच्या मस्तकावर ठेवून हा माझा दुसरा पुत्र आहे असं सांगितलं. त्यानंतर गणेशाने उठून शिवांना वंदन केलं. पार्वती, ब्रह्मदेव, विष्णू, नारद, इतर ऋषी या सर्वांना प्रणाम करून त्यांच्याकडूनही उत्तम वर घेतला. त्रिलोकामध्ये जशी तीन देवांची पूजा होते, तशीच पूजा प्रथम गणेशाची होत राहील. अन्य देवांची पूजा प्रथम झाली तर पूजेचं फल व्यर्थ होईल असा तो वर होता. सर्व देवांनी पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी त्या गणेशाला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केलं. त्यावेळी गणेशाला आणखी वर देताना शिव म्हणाले, गिरिजानंदना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। आता तुला कोणी विरोध करू शकणार नाही। तू शक्तीचा पुत्र आहेस, म्हणून अत्यंत तेजस्वी आहेस। बालक असूनही तू फार मोठा पराक्रम केला आहेस, म्हणून तू सदा सुखी राहशील। विघ्ननाशाच्या कार्यात तुझं काम मोठं राहील। तू सर्वांना पूज्य होशील, माझ्या सर्व गणांचा अध्यक्ष होशील। गणेशवरा, तू भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला चंद्राचा उदय होताच जन्माला आलायस। त्या दिवशी रात्रीचा प्रथम प्रहर संपत होता, त्या दिवशी तुझं व्रत करायला पाहिजे। हे व्रत सर्व सिद्धी देणारं होईल। वर्षाच्या अंतापर्यंत पुन्हा जी चतुर्थी येईल तोपर्यंत मी सांगेन त्याप्रमाणे व्रताचं पालन करावं। ज्यांना सुखाची कामना आहे त्यांनी चतुर्थीच्या दिवशी भक्तिपूर्वक विधीसहित तुझं पूजन करायला हवं। श्रोते हो, शिवपुराणातल्या श्री गणेश जन्माविषयी आपण माहिती जाणून घेतली। शिवपुराणातल्या अजूनही इतर गोष्टींबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूयात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेला राग तिलक श्याम. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित कार्तिक कुमार यांनी सतारीवर वाजवलेली भैरवी धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, पारंपरिक गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे कृष्णा शिंदे यांनी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा।

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा.

आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

0: अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर राहुल देशपांडे यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 62वा श्लोक आहे. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. हा जो श्लोक आहे हा थोडा साधकाला उद्देशून आहे, जो स्वरूपाचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, अजून पूर्ण त्या ठिकाणी बसला नाही आहे. तो सिद्ध जर झाला, पूर्ण ज्ञानी झाला, तर तो स्वरूपाच्या ठिकाणी बसूनच राहतो आणि तिथं बसून पुन्हा देहभावावर येऊन देहाचा व्यवहार करत असतो. तसं असल्यामुळे त्याला कुठल्याही तऱ्हेचं दुःख त्रास होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु हा जो साधक आहे तो स्वरूपाचं अनुसंधान ठेवतो, पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो. अशी त्या जीवाची खालीवर खालीवर अवस्था होत असते. म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, निजध्यास जो धरलेला आहे, निजध्यास स्वरूपाचं अनुसंधान, हे जे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तो काही कारणाने मध्ये तुटतो, सुटतो. देहाचा विचार सुरू झाला, मनाचे बुद्धीचे काही गडबड सुरू झाली की खाली आला, आणि स्वरूपावरून खाली आला की दुःख सुरू झालं. जोवर स्वरूपाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत स्वरूपानंद तो भोगत असतो, आत्मानंद भोगत असतो. परंतु निजध्यास सर्व तुटून गेला की परिणाम काय झाला, बळे अंतरी शोक संताप ठेला. बळानीच येतो तो दुःखसुद्धा. आपण जे करतो ते दुःख आपल्यामुळेच आपण निर्माण करतो, वस्तुतः दुःख नाही आहे. संत सांगतात दुःख आहे कुठं, जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. खरं म्हणजे दोन संत एकमेकाला भेटले तरी म्हणतात आनंद, सच्चिदानंद म्हणतात ते. कधी दुःखाचं रडगाणं गात नाहीत. पण दुःख आपणच निर्माण करतो. ते सगळं देहबुद्धीच्या पोटी होत असतं आणि तिथं आला की तो स्वरूपाचं अनुसंधान सुटतं. मूळ आपलं स्वरूप तो विसरतो आणि पुन्हा मी जीव, माझं बंधनं, माझं आहे, जन्म मरण सुरू झालं त्याचं सगळं. तसं हा निजध्यास तुटला की अंतरामध्ये शोक संताप हे सगळे विकार निर्माण होतात. काम, क्रोध, लोभ सगळे विकार आले, खाली आला तो. देहाशी संबंधित सगळ्या ज्या गोष्टी आहे, मनबुद्धीशी संबंधित, त्या सगळ्या येतात आणि त्यामुळे आनंदी रूप असलेला जीव हा दुःखरूप होतो. शोक, उद्विग्नता करायला लागतो आणि त्या विकारामध्ये आणखीन काय काय गोष्टी होतात, दोन गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये. खाली आला की द्वैतबुद्धी. पुढे त्यांनी असं जे म्हटलं आहे, सुखानंद आनंद भेदे बुडाला. हा भेद, ह्याचा अर्थ द्वैतबुद्धी निर्माण झाली. स्वरूपाच्या ठिकाणी असताना एकच परमा, एकच आत्मा सर्व विश्व भरून आहे, मीच सर्व विश्व झालेलो आहे असा भाव असतो. पण आता खाली आला देहावर की मी आणि तू, ही भेदबुद्धी आली. आणि भेदबुद्धी आली की एकमेकामध्ये स्पर्धा सुरू झाली, तुलना सुरू झाली. मी तू हा भाव आला, प्रकृतिगत विचार सुरू झाले. कारण भेद आहे तो प्रकृतीच्या पातळीवर आहे, आत्म्याच्या पातळीवर भेद नाही. जसा त्याचा आत्मा तसाच माझा, किंबहुना दोन्ही एकच आहेत. एका देहाचे अवयव जसे असतात तसे, त्यामुळे त्या ठिकाणी भेद येत नाही. पण देहाच्या पातळीवर आला की मन, बुद्धी, त्याचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा, त्याची बुद्धी, कुणी कमी बुद्धीचा असेल, कुणी तीव्र बुद्धीचा असेल, त्याच्यामध्ये भेद सुरू झाला आणि त्या ठिकाणी तुलना येते. आणि मग काय होतो परिणाम ह्या भेदबुद्धीमुळे, तर सुखानंद आनंद, सुख आणि आनंद हे जे स्वरूपाचं लक्षण आहे, आत्म्याचं लक्षण आहे. आत्मा कसा आहे? सुखरूप आहे, शांतिरूप आहे, आनंदरूप आहे. हे जे आहे हे द्वैत भावावर आल्यामुळे तो गेला. जो सहज होता तो गेला. साधकाला हा आनंद प्रयत्नाने मिळवावा लागतो. काही क्षण मिळतो न मिळतो तो पुन्हा खाली प्रकृतीवर येतो. आणि जो ज्ञानी पुरुष आहे ज्याला बोध झालेला आहे त्याला हा आनंद सतत असतो, किंबहुना तो अखंड त्या आनंदातच असतो. म्हणून सुखानंद आनंद भेदे बुडाला. परिणाम काय झाला? मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. भेद आल्यामुळे बोध गेला. मग मनात जो निश्चय केलेला होता, काय निश्चय केलेला होता? ईश्वराबद्दलचा विश्वास की तो आहे, तोच एक आहे, अशी जी ईश्वर निष्ठा होती तो बोध, तो निश्चय ढासळायला लागला. आणि मग त्याचा परिणाम पुन्हा खेद खंत दुःखात झाला. हे कसं हे वर्तुळ आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. कशापासून काय निर्माण होतं, भेद का आला वास्तविक? तर असं म्हटलंय, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी देह असा अहंकार आला की मी एक आणि तू एक असा निर्माण होतो. अभेद आहे खरं, म्हणजे भेद नाही आहे याच्यामध्ये. पण या अहंतेमुळे भेद येतो आणि भेदामुळे, या द्वैत भावामुळे तुझं माझं आलं की दुःख निर्माण होतं. सगळे विकार देखील त्या पोटी येतात. एकदा हा विचार कळला की श्लोकांचा अर्थ आपल्या लक्षात येतो, त्यांना काय म्हणायचं आहे. अद्वैत सिद्धांत सांगणारे समर्थ होते. जसे काही संत आहेत हे अद्वैत बोधच सांगतात. आपण द्वैतात वावरत असतो, ते आपल्याला अद्वैतावर न्यायला बघतात, पण पुन्हा पुन्हा आपण अद्वैत भावावरच येतो. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ते निजध्यास तो सर्व तुटोनी गेला आपल्याचमुळे. मग काय झालं परिणाम? बळे अंतरी शोक संताप ठेला. आणखी एक परिणाम काय झाला? सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आता काही मंडळी असं म्हणतात की तुम्ही म्हणता निजध्यास करा, स्वरूपाचं अनुसंधान ठेवा. असं जर स्वरूपाचं अनुसंधान ठेवलं तर आमचा संसार कसा होणार? हा प्रश्न बरोबर नाही. संसार करत असतानाच हा बोध ठेवायचा आहे. हा बोध मिळवायचा तोही संसारात असतानाच साधना करून हा बोध मिळवायचा आहे. आणि बोध मिळवण्यानंतर त्या बोधावर राहून पुन्हा संसार करायचा आहे. जसा एखादा PhD झाला तर तो मंडईत भाजी आणायला गेला तर तो आपण PhD आहे विसरत नाही, पण खाली येऊन त्या भाजीवाळीशी उज्जत घालायची ती घालतो. काय जे करायचं ते करतो. म्हणजे बोध कायम ठेवून देखील आपल्याला संसार करता येतो. किंबहुना हा बोध ज्याला झालेला आहे त्याचा संसार जास्त चांगला, जास्त सुखाचा आणि आनंदाचा होतो. त्याचं कारण त्याला कळलेलं असतं की ह्या संसारात देहाला संसार लागलेलाच आहे. पण ह्या देहातला संसार करत असताना त्याच्यापासून आपण सुखानं आनंदानं अलिप्त कसं राहायचं हे द वर्म जर कळलं तर दोन्ही गोष्टी एका वेळेला करता येतात. म्हणून निजध्यास तो सर्व तुटोनी गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे उडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
0: आता ऐकूया गुरुनाथ शेणॉय यांचं गीत, संगीत मधुकर गोळवलकर आणि स्वर जयवंत कुलकर्णी।

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा।

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
0: श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांनी दोघांनाही समजून सांगितलं, पृथ्वीची परिक्रमा 3 वेळा करून जो कोणी आधी आमच्यापाशी येऊन पोहोचेल त्याचा विवाह निश्चित, तो त्याचा विवाह आधी होईल. आता आपल्याला ती मनोरंजक कथा माहिती आहे. या कथेतन जे शेवटी येणार आहे ना, त्या तात्पर्याकडे आपल्याला जायचंय बघा. आणि भगवान गजानन त्या दोघांनाही 3 वेळा मोठी आदरभावाने परिक्रमा करते झाले आणि हात जोडून माता पित्यांसमोर येऊन उभे राहिले, म्हणाले मी सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी परिक्रमा केली आहे, माझा विवाह करा, मी तुमचा पण तुम्ही सांगितलेलं कार्य पूर्ण केलंय. देवदेवता उपस्थित आहेत, ब्रह्मादी गण उपस्थित आहेत, या सगळ्या बाललीलांचा आनंद घेत आहेत. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती साश्चर्य भगवान गजाननांना विचारतायत की हे कसं काय, मग आमची प्रदक्षिणा करणं म्हणजे पृथ्वीची प्रदक्षिणा. कालांतराने कार्तिक कुमार येऊन उपस्थित झाले, म्हणाले मी पण कार्य पूर्ण केलंय, म्हणाले असं होणार नाही, आधी मी केलेली आहे, तुम्ही मागवणार आहात. मोठी कथा आहे, ऐकलेली आहे आपण. भगवान गजानन म्हणाले की मातेच्याकडे पित्यांकडे सर्व तीर्थ त्यांच्या चरणातच सर्व तीर्थ निवास करतात. माता पृथ्वी संप्रमाणे आहे, पृथ्वीचं एक नाव आहे सारा सोहा, ती सहन करते म्हणून सोहा, ती सर्व सारात्मक आहे, तिच्यापासून मिळणाऱ्या सर्व वस्तू आहेत ती सारा. माता क्षमाशील आहे, पृथ्वी क्षमाशील आहे. मातेकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे पृथ्वीकडे आहेत आणि पृथ्वीकडे असलेले जेवढे गुण आहेत तेवढे मातेकडे, ती सांभाळ करते, ती जन्माला घालते, ती आजन्म सांभाळते, तिच्यामुळेच या पृथ्वीवरती वावरता येतो. पृथ्वी आणि माता यांच्यामध्ये भगवान गजानन म्हणाले मला अंतर नाहीये. कौतुकवश भगवंताचा शिवशंकरांनी दावा मान्य केला, माता पार्वतीने दावा मान्य केला, रिद्धी सिद्धी या दोघांची भगवान गजाननांचा विवाह झाला. फुरगटून कार्तिक कुमार तिथून मेरू पर्वताच्या उत्तर दिशेला निघून गेले. तो जो काही सुंदरसा पर्वत आहे त्याला मल्लिकार्जुन पर्वत असं म्हणतात, जिथे भगवान कार्तिकेयांचं स्थान. एका मुलाचं कौतुक केलं म्हणून दुसऱ्या मुलाचं कौतुक कसं करणार नाहीत. भगवंताने कैलास धाम सोडला आणि आपल्या पुत्राकरता भगवान पार्वतीसह त्या श्रीशैल पर्वतावरती निवासाला गेले. तिथे मल्लिका म्हणजे भगवती पार्वती आहे, अर्जुन हे भगवंताचं नाव आहे, शिवशंकरांचं नाव आहे. भगवान त्या पर्वतावरती निवास करते झाले. कार्तिकेयांनी भगवंताला मोठी प्रेमभराने आळवणी केली, विनंती केली की भगवंत जो कोणी या पर्वताचं दर्शन करायला येईल त्याच्या दुरितांचं आपण तर नाश कराच करा, पण त्याला परम असा शिवलोक द्या. केवळ इथल्या मल्लिकार्जुनाच्या दर्शनाने, श्रीशैल पर्वताच्या या लिंगाच्या दर्शनाने मुक्ती साध्य होते असं शिव उपासकांची धारणा. हा कुमारखंड आहे, या कुमारखंडामध्ये असलेलं मोठं अलौकिक हे बालचरित्र आहे. या बालचरित्राच्या उपरांत येणारा जो युद्धखंड आहे, या युद्धखंडामध्ये भगवंताने केलेलं दिव्य युद्ध, हे दिव्य युद्ध तारकासुरांच्या पुत्राशी आहे. विद्युन्माली, कमलाक्षी हे जे काही तारकासुराचे पुत्र आहेत ज्यांनी त्रिपुर निर्माण केलेलं होतं, त्या त्रिपुराच्या आड राहून हे सगळे जण देवतांना जे काही व्याकुळ करून टाकलेलं होतं त्या भगवान शिवशंकरांनी अपूर्व पराक्रम केला. लोहमय रौप्यमय आणि स्वर्णमय अशी तीन पुर भगवान शिवशंकरांच्या प्रसादाने त्यांना प्राप्त झालेली होती आणि या देव या तीनही दैत्यांचं त्या त्रिपुरांमध्ये वास्तव्य होत. ती अशी काही दिव्य होती ती कि ती प्रगट व्हायची आणि अंतर्धान पावायची. त्यामुळे यांनी सृष्टीमध्ये यावे, उत्पात करावे आणि नंतर आपल्या पुरांसह अदृश्य व्हावं. भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलेलं होतं, जोपर्यंत तुम्ही माझ्या आराधनेमध्ये आहात तोपर्यंत तुमचं कोणी काहीही काहीही वाईट करू शकणार नाही. देवतांना तर ते अजेय झालेले होते आणि जेव्हा जेव्हा देवतांनी भगवान शिवांकडे तक्रार करावी तेव्हा तेव्हा भगवान म्हणाले, ते माझे उपासक आहेत, मी त्यांना वरदान दिलेलं आहे, मी मारणार नाही. देवता मोठे अचंबित झाले, म्हणाले करावं काय. आणि खरोखरच त्यांच्या स्त्रिया पुत्र हे सर्वजण शिवांचे अपरिमित उपासक होते. अलौकिक अशी उपासना त्रिपुरामध्ये या तारका पुत्रांची चाललेली होती. तारकासुराचे हे पुत्र आहेत. शेवटी भगवान विष्णूंनी नराहून शिव भगवान शिवांना प्रार्थना केली की याचा काहीतरी तो उपाय सांगा. भगवान म्हणाले, जोपर्यंत ते माझ्या उपासनेपासून परावृत्त होत नाहीत, जोपर्यंत ते पाखंडी होत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना मारू शकत नाही. ते आज माझे आहेत आणि मी त्यांना सांभाळण्याचं वचन दिलंय, बस ते माझे आहेत. भगवान विष्णू मायापती आहेत. भगवान विष्णू आपल्या मायेच्या आश्रयाने त्रिपुरामध्ये निवास करायला गेले आणि त्रिपुरामध्ये निवास करून त्या त्रिपुरा वासियांची मन कलुषित करून टाकली. म्हणाले, तुम्ही तुमच्या पराक्रमाने हे सगळं जे काही मिळवले ना त्रिपुरासुरा, अरे तू तुझी तपश्चर्या याला कारणीभूत आहे. भगवान शिवशंकर नाही कारण, ते काय देऊ शकतील, त्यांना राहायला घर नाही, अमंगल वेशामध्ये राहतात, त्यांच्यापाशी असं काय देण्यासारखं आहे. आणि तुला असा कसा काय भ्रम झाला की ते देतात म्हणून, तू तुझ्या तपश्चर्येने मिळवलेला आहे. हळूहळू हळूहळू त्या त्रिपुरा सुरवासियांचं आणि त्रिपुरा सुराच भगवान शिवांच्या आराधनेतनं लक्ष उडालं, अधर्म करू लागले, मदिरापान स्त्रिया आसक्त धर्मकर्म सगळं लोप पावलं, जिकडे तिकडे भ्रष्ट आचार निर्माण झाला. मोहित झालेल्या त्रिपुरासुरांना भगवान विष्णूंनी शिवशंकरांचं आवाहन केलं, देवतांचं आवाहन केलं. भगवान शिवशंकर वृषभावरती आरुडून पिनाक पाणी आपल्या हातामध्ये पिनाक धनुष्य धारण करून महाभयंकर असे अग्निबाण त्यांनी निर्माण केला. ज्या अग्निबाणाच्या साह्याने एका विशिष्ट योगावरती ही तीनही पुर आपल्याला प्रकट झालेली दिसतात, एकाच रेषेत येतात, अशा विशिष्ट योगाची संधी भगवंताने साधली आणि त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमेला या त्रिपुरासुराचं तीनही पुरांचं भगवंताने दहन करून भगवान अत्यंत क्रोधित झालेले होते. भगवंताच्या क्रोधाग्नीने त्यामध्ये असलेल्या स्त्रिया वृद्ध बाल स्थावर जंगम सर्व वस्तू जळून नष्ट होऊन गेलेल्या त्रिपुरासुराच्या उत्पातापासून भगवंतांनी या संपूर्ण त्रैलोक्याला विश्वाला सांभाळलेलं होतं. जो भगवंताचा होता पण जो उतला जो उन्मत्त झाला त्यालाही भगवंताने संपवायला कमी केलं नाही. हे युद्धखंड आहे. शंखचूड नावाचा एक भगवंताचा भक्त आहे. या शंखचूडाची पत्नी आहे वृंदा, जी पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याला असं काय अलौकिक सामर्थ्य आहे की शंखचूड तिच्या पातिव्रत्यामुळे सुरक्षित आहे. त्या शंखचूडाकडे भगवान शिवांनी दिलेलं एक सुंदरसं कवच आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शंखचूडाचा जो काही भयंकर त्रास देवतांना होतोय, वेगवेगळ्या काळामध्ये घडलेल्या घटना आहेत. असं काही नाही की त्रिपुरासुराला मारलं लगेच दुसऱ्या दिवशी भगवंताने शंखचूडाला मारलं. प्रचंड काळोघामध्ये घडलेल्या घटना आहेत. भगवान विष्णू म्हणाले, या शंखचूडाचे युद्ध करून आम्ही आणि देवता थकून गेलेलो आहोत. बरं, तो शिवभक्त, त्यात त्याची पत्नी पतिव्रता, तिचं त्याला संरक्षण, त्यात तुमचं कवच त्याच्याकडे. भगवान विष्णू देवदेवता शिवांना शरण गेलेल्या होत्या. भगवान शिव म्हणाले, जोपर्यंत त्याची स्त्री पतिव्रता आहे, जोपर्यंत त्याच्याकडे मी दिलेलं कवच आहे, तोपर्यंत शंखचूड अवध्य आहे. तुम्हाला असं काहीतरी कार्य करावं लागेल की तिच्या त्याच्या स्त्रीचं पातिव्रत्य नष्ट होईल, त्याचं कवच नाहीस होईल. भगवान विष्णू मायापती आहे. भगवंताने अशा काही अलौकिक मायेचा आश्रय घेतला. वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याच्याकडे दान मागायला गेले, त्याच्याकडनं शिवकवच मागितलं. तो मोहित होऊन त्याला हे कळत नाही की अशी वस्तू मागणारा नक्कीच कोणीतरी वेगळा पुरुष असेल, तरीही दानाच्या असलेल्या अहंकाराने त्याने मिळालेलं दिव्य असं शिवकवच दान करून टाकलं. रणांगणावरती देवतांनी त्याला घेरलं. रणांगणावरती शंखचूड गेलेला आहे. युद्ध समाप्त करून सायंकाळच्या वेळेला शंखचूड आपल्या महालामध्ये येतोय. आता प्रत्यक्ष शंखचूड नव्हता, शंखचूडाचं रूप घेतलेलं भगवान महाविष्णू होते. भगवान महाविष्णूंनी शंखचूडाच्या रूपामध्ये त्या रात्री वृंदेसोबत शयन केलेलं आहे, वृंदेचं सतीत्व नष्ट केलंय. शंखचूडाला हे काही कळलेलं नाही, वृंदेला समजलं नाही. शंखचूड युद्धाला उपस्थित झालेला असताना भगवान महाविष्णूंनीच शंखचूडाचा वध केला. वृंदेला जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा मात्र वृंदा अत्यंत भयचकित झाले की असं कसं घडू शकत. वृंदेला मिळालेल्या अधिकारातन, तपश्चर्येच्या सिद्धीतन वृंदेने जेव्हा हे ताडलं की आपलं सतीत्व नष्ट करणारे दुसरे तिसरे कोणी नाही, ते महाविष्णू आहे, तेव्हा वृंदेने भगवंताला 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप तर दिलाच दिला, पण शिळा होशील असा शाप दिलेला आहे. कथा विस्तृत आहे. भगवान म्हणाले, वृंदे तुझा शापही मला आनंद देणार आहे. खर तर तू माझी भक्त आहेस, तू माझी सेवक आहे. मी जर दगड झालो तर तू वृक्ष होणार आहेस. तुझा आणि माझा नित्य संगम आहे तुझ्या माझ्यापासून, कारण शंखचूड हे माझंच स्वरूप आहे. मी शंखचूडाचं रूप घेतलं म्हणजे तुझं सतीत्व नष्ट केलेलं नाही, शंखचूड हे माझं स्वरूप आहे. वृंदेने भगवंताला शिळा होण्याचा शाप दिला म्हणून भगवान शाळीग्राम स्वरूपात, भगवान शंख स्वरूपात आहे, तर वृंदा तुलसी स्वरूपात आहे. भगवंताला ती अत्यंत प्रिय आहे. कितीही वस्तूंचा ढिगारा केला तरीही भगवंताला तेवढी प्रसन्नता प्राप्त होत नाही जितकी एका तुळशी पत्राने प्राप्त होते. ती तुलसीचं पत्र भगवंताला अपार प्रिय आहे. वृंदेचं हे स्वरूप भगवंताने मान्य केलेलं आहे. या सगळ्या शंखचूडाच्या उद्धारापर्यंतच्या असलेल्या कथा रुद्रसंहितेतल्या 5व्या भागात येतात. त्यामुळे रुद्रसंहितेचा जो 5वा भाग इथे पूर्ण होतो, त्या 5व्या भागाचं श्रवण फळ सांगताना वेदव्यास म्हणतात की पुण्यम यशस्यम धर्म्यम. धर्म देणार, पुण्य प्रदान करणार, यश प्रदान करणार हे कथानक मी तुम्हाला सांगितलं. हा ब्रह्मदेव नारदांचा संवाद रुद्रसंहितेमध्ये आतापर्यंत आपण श्रवण करत आलोत. पुन्हा ऋषी मंडळी सुत महामुनींना पृच्छा करतायत आणि तृतीय संहितेमध्ये आपण प्रवेश करतो. ती शतरुद्र संहिता आहे. भगवान शिवांचं वंदन केलेलं आहे. वंदे महानंदमनंत नीलम महेश्वरम सर्व विभुम महांतम गौरी प्रियम कार्तिक विघ्नराजम समुद्भवम शंकरमादिदेवम. भगवान शिवशंकरांना आदिदेवांना मी वंदना करतो. स्वामी कार्तिकेयांचे पिता, गौरीचे अत्यंत प्रिय पती, त्या भगवान शिवशंकरांना आम्ही अत्यंत अत्यंत विनम्र भावाने प्रणाम करतो. सुत महामुनी शौनकादिकांना भगवान शिवांविषयी तत्व विचारतायत, भगवान शिवांच्या अवताराविषयी तत्व विचारतायत. सुत महामुनी म्हणाले, भगवान शिवांच्या अवताराची कथा पूर्वकाळी सनत कुमारांना नंदिकेश्वरांनी सांगितलेली होती, त्यामुळे नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना केलेला उपदेश मी तुम्हाला ऐकवतो. आता आपण ब्रह्मरुद्र संवादात नंदिकेश्वर आणि सनत कुमारांच्या संवादामध्ये प्रवेश करत आहोत. इथून पुढे ज्या ज्या काही हकीकती आपल्याला शिवतत्वाविषयी कळणार आहेत त्या भगवान नंदिकेश्वरांनी सांगितलेल्या आहेत. भगवान नंदिकेश्वर म्हणाले, भगवंताचं पंचब्रह्मात्मक स्वरूप आहे. भगवान विविध अवतारांनी गणले जातात, ओळखले जातात. त्यामध्ये भगवंताचा सद्योजात नामक अवतार आहे. सृष्टीच्या कालखंडाची खरोखरच कल्पना येत नाही. भागवतादी पुराणांमध्ये सृष्टीच्या कालखंडाचा जो उल्लेख आहे त्यामध्ये केवळ पद्मकल्प आणि वाराह कल्पाचा उल्लेख आहे, दोन कल्पांचा उल्लेख आहे. पण शिवपुराणामध्ये असलेल्या कल्पांच्या उल्लेखात 28 कल्पांचा उल्लेख आहे. आम्ही सृष्टीच्या काळोघाचं काही गणित मांडू शकत नाही. ब्रह्मदेवाचा एक दिवस याला कल्प असं म्हटले. असे ब्रह्मदेवाचे 2000 परार्ध वर्षाचे आयुष्य आणि असे अनंत ब्रह्मा एका विष्णूच्या कालोघात होतात आणि असे अनंत विष्णू त्या भगवान शिवांच्या काळोघामध्ये होतात. तेव्हा आपलं छोटस टिकटिक करणारे जे काही घड्याळ आहे ना, त्या घड्याळाचा आणि या संपूर्ण सृष्टीच्या घड्याळाचा काही संबंध निर्माण होऊ शकत नाही. प्रचंड काळोघ. भगवान वामदेव स्वरूपामध्ये आहेत. भगवंताचाच एक अवतार तत्पुरुष म्हणून आहे. अघोर असा भगवंताचा चौथा अवतार आहे. ईशान हे भगवंताचं पाचव्या अवताराचं नाव आहे. या सगळ्या अवतारांच्या कथा विविध कल्पामधल्या आहेत. भगवान अष्टमूर्ती स्वरूप आहेत. भगवंताने अर्धनारीश्वराच्या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाला दर्शन दिलेलं होतं. ब्रह्मदेवाची जी मिथुन धर्मा सृष्टी आहे ती जेव्हा वाढेनाशी झाली असं घडलं होत की ब्रह्मदेव निर्माण करतात. ते निर्माण करता करता थकले, म्हणाले आपण दुसरं काही करायचंच नाही का, निर्माणच करत राहायचं का. जे निर्माण केलेले त्याच्यापासून पुन्हा काहीतरी, म्हणजे जलापासून जल निर्माण व्हावं, अग्निपासून अग्नि निर्माण व्हावा, तसं मानवापासून मानव निर्माण व्हावा. आपोआप गणिती पद्धतीने सृष्टी वाढावी ना. मी एकदा निर्माण केलंय आता ते पुढं पुढं वाढलं पाहिजे. काही केल्या वाढेना. ब्रह्मदेव म्हणाले हे वाढवायची कशी ही सृष्टी. तेव्हा भगवान शिवशंकरांच्याच कृपेने तप करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. तपश्चर्येमध्ये मग्न झालेले होते. त्या तपश्चर्येत मग्न झालेल्या ब्रह्मदेवाला भगवंताने आपल्या अर्धनारी स्वरूपाचं दर्शन घडवलं. ब्रह्मदेवाला भगवंताने उपदेश केलेला होता की तुझ्याच शरीरात स्त्री तत्व आहे, तुझ्याच शरीरात पुरुष तत्व आहे. त्या स्त्री तत्वाला आणि पुरुष तत्वाला रूप दे. एक पुरुष उत्पन्न व्हावा, एक स्त्री उत्पन्न व्हावी. त्या स्त्री पुरुषांपासून पुढे मिथुन धर्माने ही सृष्टी वाढेल. तेव्हा ब्रह्मदेवाने मनु आणि शत्रुपा या दोघांना भगवंताच्या प्रसादाने जन्माला घातलं, निर्माण केलं. त्याच्याच शरीरात मनु आणि शत्रुपा प्रकट, आपण तो वृत्तांत ऐकलेला आहे. मनु आणि शत्रुपा प्रकट झाल्या. यामध्ये हिरण्याक्षाने भगवंताची आराधना केलेली होती. ह्या हिरण्याक्षाचा पुत्र आहे अंधक. त्या अंधकाच्या अट्टहासापायी हिरण्याक्षाला भगवंताने वरदान दिलं. हिरण्याक्ष बलवान झाला. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी याने रसातळाला नेली, पृथ्वी याने रसातळाला नेली. तेव्हा भगवान विष्णूंना भगवान शिवशंकरांच्या कृपेने वाराह अवतार धारण करावा लागला. भगवंताने वाराह अवतारामध्ये पृथ्वीचा उद्धार केलेला होता. भगवान विष्णू जे पालन करतात त्या भगवान विष्णूंच्या पालनाच्या कार्यामध्ये भगवान शिवशंकर त्यांना सहकार्य करतायत, मार्गदर्शन करतायत. या अनेकविध अवतारांच्या कथेमध्ये शिलाद मुनींना भगवान शिवांच्याच कृपेने जो पुत्र प्राप्त झाला तो नंदिकेश्वर. नंदिकेश्वरांचे पिता आहेत शिलाद मुनी. ते भगवान शिवशंकरांचे अत्यंत भक्त आहेत. भगवान शिवशंकरांच्याच कृपेने त्यांना शिवस्वरूप पुत्र प्राप्त झाला. देवता गणांनी त्यांचा अभिषेक केला. देवता गणांनी केलेल्या अभिषेकाने भगवान शिवशंकरांनी त्यांना असा प्रसाद दिला की हे शिवस्वरूप होतील. नंदिकेश्वर भगवंताचे पार्षद आहेत. थेट भगवंताचं स्वरूप आहे. उमापुत्र आहेत. भगवती उमेने त्यांना आपला पुत्र म्हणून मान्यता दिली आहे. भगवान शिवांनी अनेकविध अवतार घेतले. त्यामध्ये गृहपती असा भगवंताने घेतलेला अवतार तो शुचिष्मती यांच्याकडे आहे. भगवान महाकाल स्वरूपाचे झाले. या महाकाल स्वरूपामध्ये भगवंताने एकूण 11 रुद्रावतार घेतलेले आहेत. म्हणून एकादश रुद्र अशी आमच्याकडे संज्ञा आहे. त्या विविध एकादश रुद्र अवतारांची कथा या संहितेमध्ये, शतरुद्र संहितेमध्ये येते. भगवान शिवशंकरांनीच देवतांच्या कार्याकरता आणि सृष्टीमध्ये आपल्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याकरता अत्री ऋषींच्याकडे दुर्वासा अवतार घेतलेला होता. आपल्याला ती कथा उत्तम रीतीने ठाऊक आहे. भगवान अत्रींनी जी तपश्चर्या केली ती जगदीश्वराची आराधना केलेली होती. तीनही देवता त्यांना दर्शन देते झालेले होते. अत्री महाराज आश्चर्यचकित झालेले होते की तीन जण का आले, मी एकाला बोलवलं त्यापैकी भगवान महाविष्णू त्यांना म्हणाले की ज्या जगदीश्वराचं तुम्ही ध्यान केलं त्या जगदीश्वराच्या स्वरूपात आम्ही तिघही आहोत. एक उत्पन्न करणारा आहे, एक पालन करणारा आहे, एक संहार करता आहे. अत्री महाराज जे काही म्हणाले होते की आपण एक व्हा, तेव्हा अत्री महाराजांच्याकडे भगवंताने जो दत्तात्रेय अवतार धारण केलेला होता त्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या प्रसादाने प्राप्त झालेला पुत्र आहे ऋषी दुर्वासा. हे अवधूत स्वरूप आहे भगवंताचं. ब्रह्मदेवापासून सोम उद्भवलेला आहे चंद्रमा. ब्रह्मदेवाच्या अंशातनं अत्री महाराजांकडे चंद्रमा निर्माण झालेले आहेत. दुर्वासा आपल्या आपल्या परिभ्रमणाकरता तपश्चर्येकरता निघून गेले. चंद्रमा चंद्रमाच्या अंशामध्ये निघून गेला. भगवान विष्णूंच्या अंशातनं जे पुत्र प्राप्त झालेले होते अत्री महाराजांना, त्यांना माता अनुसया म्हणाल्या तुम्ही तरी थांबा. मग भगवान म्हणाले की माते मी माझही दान करून टाकलेलं आहे, माझ्या भक्तांना मी माझही दान केलेलं आहे. वयमेव दत्ता सदत्ता, मी मलाच देऊन टाक, म्हणून माझं नाव दत्त आहे. मी स्मर्तृग्रामी आहे, माझं जेव्हा स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याच पाशी आहे. जो कोणी माझं स्मरण करेल मी त्याच्या पाशी आहे. जो अडला आहे नडला आहे अशाकडे जाऊन त्याला मार्गदर्शन करण्याकरता मी अवधूत वृत्ती स्वीकारलेली आहे. मी भिक्षाटन करेल, मी एका ठिकाणी स्थिर राहणार नाही. कारण एका ठिकाणी स्थिर राहिलं तर लोकांना माझ्यापर्यंत यावं लागेल. मी लोकांना माझ्यापर्यंत न बोलवणारा उलट मीच स्वतःहून माझ्या भक्तांपर्यंत अडल्या नडल्या जीवांपर्यंत जाणारा आहे. मी अवधूत आहे. जेव्हा भगवान श्रीरामांच्या अवताराचा प्रसंग आला, देवदेवतांनी विविध अवतार घेतले. भगवान शिवांनी श्रीरामांना विचारलं मी आपली काय सेवा करू. भगवान श्रीराम म्हणाले हे भगवान आपण सेव्य आहात, मी सेवक आहे. आपण स्वामी आहात, मी सेवक आहे. भगवान शिवशंकर म्हणाले ही तर शुद्ध फसवणूक झाली. सगळ्या देवदेवतांना आपल्या सेवेची संधी आहे आणि मला सेवेची संधी नाही. भगवान म्हणाले मी कशी आपल्याकडनं सेवा घेऊ. जेव्हा भगवान श्रीराम काहीही आज्ञा देत नाहीयेत म्हटल्यानंतर भगवान शिवांनी आपल्याला स्वतःलाच भगवान श्रीरामांचं सेवक म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानली. भगवान शिव तर आद्य गुरु आहेत, ज्ञानाचे मूर्तिमंत अवतार आहेत, पण अशा भगवान शिवांनी जे स्वरूप धारण केलं ते हनुमंतरायाचं. महारुद्र हनुमान हे भगवान शिवांचं स्वरूप आहे. आणि असं स्वरूप आहे की भगवान वानर झाले. वानर शब्द मोठा प्रश्नार्थक आहे. किम पुरुष हा शब्दच मुळी प्रश्नार्थक आहे. त्याच्यामध्ये प्रश्न दडलेला आहे. काय हा पुरुष आहे का, किम पुरुष हा उत्तम तू पुरुष अन्य असा आहे. पुरुषोत्तम आहे, नुसता पुरुष नाहीये, हा पुरुषोत्तम आहे. किम पुरुष वानर तर असण्याबद्दल जी शंका व्यक्त केली जाते तो शब्द आहे वानर. नर आहात, आश्चर्यकारक वानर म्हणाले नाही, नरही नाही वानर आहे. बघा कशी तिर्यक जाती भगवंताने धारण केलेली आहे. मोठा अभिप्राय असतो या सगळ्या कथांचा, पण आपल्याला उपलब्ध नसतो ना, आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही. परमेश्वराची अवतार कार्यात सेवा करण्याकरता भगवंताने घेतलेलं स्वरूप तिर्यक योनीच आहे, जे कोणी घेईल असं शक्य नाही. सुखासुखी कोणाला वानर होणं आवडेल का? आपलं स्वरूप बिभत्स झालं, आपलं स्वरूप उपहासात्मक झालं तरी चालेल. भगवान सेवेला प्राधान्य देतात. म्हणाले स्वरूप काही असो त्याची सेवा करता येते ना. भगवंताने घालून दिलेला हा आदर्श आहे. जितका विचार करू तितका आपल्याला लाभ होणारा आहे. आम्हाला भगवंताने त्याचाच रूप दिलंय, सारूप्य मुक्ती दिलीये, पण सेवेच्या नावाने. भगवान हे दर्शवतात की कुठल्याही रूपात भगवंताची सेवा करता येते. कुठल्याही रूपात भगवंताने ठेवलं तरी त्याचा आनंद करायचा असतो. रूप कसं दिलं याच्याशी काही संबंध नाही आहे. भगवान तिर्यक जाती. आणि पुन्हा भगवंताने पुच्छ धारण केलं, हो लांगूल धारण केलं. भगवान शिवांचं स्वरूप आहे, वानर स्वरूप आहे. भगवंताने घेतलेली आहे शेपटी, पुच्छ धारण केलेलं आहे. पण पुच्छ हे ओंकाराचं प्रतीक आहे आणि ओंकार हे समस्त ज्ञानाचं प्रतीक आहे. भगवान म्हणाले त्या ज्ञानाला ओंकाराला मी ठेवतो मागे, मी राहतो पुढे, हात जोडून उभा. ज्ञान सेवकाला पाठीमागे असावं, ज्ञानाशी काही घेणं देणं नाही. स्वामींनी सांगितलं हे कर हे करायच. तिथे ज्ञानाची काही आवश्यकता नाहीये, तिथे सेव्यता, आपण सेवक असण्याची, सेवावृत्तीची आवश्यकता आहे. म्हणून तर समर्थ म्हणाले की पुच्छते मुरडिले माथा. गोस्वामी तुलसीदासांनी कवितावली लिहिली आहे आणि महारुद्र हनुमंतावरती तर गोस्वामी तुलसीदासांचं, ते सद्गुरूच आहेत त्याबद्दल वादच नाही. शिवस्वरूप असल्यामुळे सद्गुरु आहेत, संत मंडळी त्यांना शरण जातात. तुकाराम महाराजांचा अगदी विख्यात अभंग आहे, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो भगवंता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सागर, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। नरसाप्पा सुताराची स्वामी भक्ती किती उत्कट आणि विलक्षण आहे याची प्रचिती लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली होती। केवळ रेडकू जिवंत झालं नाही तर म्हशीसारखा पशु मनुष्यवाणीत बोलू लागला आणि स्वामींनी म्हशीवर सुद्धा कृपा केली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। रोज सायंकाळी म्हैस महाराजांकडे येते आणि दूध देऊन जाते ही केवळ सर्वतोमुखी चर्चा राहिली नव्हती तर हे आश्चर्य भक्त मंडळी रोजच अनुभवत होती। नरसाप्पा सुतार एकदा आपल्या शेताकडे निघाला होता। वाटेत एका झाडाखाली स्वामी आसन मांडी घालून बसलेले त्याने पाहिलं। तो स्वामींपाशी आला, त्यांच्या चरणांना स्पर्श करून तो म्हणाला, स्वामी माझ्या शेतावर येता का? उत्तम हुरडा खाऊ घालतो। तेव्हा स्वामी म्हणाले, नरसाप्पा कुणाचं शेत म्हणालास आणि तू हुरडा कधी निर्माण केलास रे? नरसाप्पाला आपल्या बोलण्यातली चूक लक्षात आली। त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले, म्हणाला, स्वामी बोलण्यात चूक झाली, क्षमा करा। शेत माझं नाही आणि हुरडा सुद्धा मी निर्माण केलेला नाही। शेत आपलंच आहे आणि आपली कृपा झाली म्हणूनच हुरडा निर्माण झाला। आपण निर्माण केलेला हुरडा खायला आपण यावं। स्वामी आपल्या सेवेकऱ्यांसह हुरडा खायला गेले। नरसाप्पाला खूप आनंद झाला, कारण स्वामींचे चरण शेताला लागले होते। नरसाप्पाने काय केलं तर स्वामींना खायला ऊस सुद्धा आणला। महाराजांनी प्रेमाने ऊस खाल्ला आणि ऊसाची काणकी जमिनीत पुरून ठेवली। स्वामी प्रसन्न झाले होते। नरसाप्पाच्या कुंडलीत जणू कृपाच पेरली होती। स्वामींनी 4-2 कांड जमिनीत पेरली होती। काही दिवस गेले आणि नरसाप्पाचं शेत ऊसाने बहरून आलं। नरसाप्पाच्या घरात सुखच सुख दाटून आलं। श्री दत्तावतारी स्वामींची कृपा झाली की सुखाला कशी भरती येते ह्याचं नरसाप्पा हे उत्तम उदाहरण झाले होते। नरसाप्पाची स्वामी भक्ती प्रत्येक क्षणी वाढत होती। जणू त्याला स्वामींचं वेडच लागलं होतं।

पर्यटन करा। याचं कारण नामस्मरणात हा अहंकार अडचणी निर्माण करतो। त्यासाठी काय करावं? तर भगवंताला आपल्या जगत असलेल्या आयुष्याचं प्रमुख करावं आणि त्याच्या आज्ञेत प्रत्येक श्वास घ्यावा, कारण श्वास सुद्धा तोच पुरवत असतो। हे समजणं अत्यंत आवश्यक आहे। अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय हा अनुभव येत नाही। नामच अंतःकरण शुद्ध करतं, म्हणून अखंडपणे नामातच गर्क राहावं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी